मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनपडस, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने
श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार आणि स्वर आशा भोसले यांचा।

श्रोते हो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज सोमवार, आषाढ कृष्ण पंचमी, अर्थात 3 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र। आश्लेषारकाशी वेळ आज सकाळी 10:23 आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। महर्षी नारदांनी एक भक्तिसूत्र सांगितलं आहे, ते आहे अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता। याचा अर्थ आपल्या प्रियतम भगवत स्वरूपाला सोडून दुसऱ्या आश्रयाचा त्याग करणं, ह्याला अनन्यता असं म्हणतात। अध्यात्म मार्गात मुमुक्षू साधक ज्ञानस्वरूप आत्म्याशी अनन्य होतो। आत्मव्यतिरिक्त दुसरी कोणतीच सत्ता स्वरूप नाही। आत्मा हा देशकाल वस्तू आणि परिच्छेदरहित अनंत परिपूर्ण आहे आणि तोच मी आहे, अशा संशय विपर्ययरहित अवस्थेत तो असतो। भक्तिमार्गातली अनन्यता नारद महर्षींनी या सूत्रामध्ये स्पष्ट केली आहे। आपल्या प्रियतमाचाच आश्रय घ्या, अन्य आश्रयाचा त्याग करा। मनुष्य कोणाचा ना कोणाचा आश्रय घेत असतो। कोणी धनाचा, कुळाचा, कोणी विद्वत्तेचा, तपाचा, कोणी सत्तेचा, बलाचा इत्यादी असे अनेक आश्रय संसारात घेतले जातात। एकाचा आश्रय घेऊन संसार होत नाही, पण प्रेम हे एक आलंबन स्वरूप आहे, ते अव्यभिचारीच असावं लागतं। अनादिकालीन देहादिकांच्या तादात्म्य संस्कारांमुळे भगवंता वाचून अन्य आश्रय पुढे पुढे येत असतात आणि ते याला आपल्याकडे ओढत असतात। अशा वेळी त्यांच्या यथार्थ स्वरूपाचा विचार करून, त्याच्या क्षयातिशय रूपदोषांना ओळखून, त्यांचा आपला यथार्थरित्या काहीही संबंध नाही असंच भक्त समजत असतो। कोण सुख धरोनी संसारी, राहो सांग मजपा हरी, अवघ्या नाशिवंता परी, थिता तू ही दुरी अंतरसी, असं तुकाराम महाराज देवालाच म्हणत आहेत। एखादा भक्त अन्य आश्रयाचा आपल्या तीव्र निष्ठेने सहज त्याग करू शकेल, पण प्रथमच भक्तिमार्गात प्रविष्ट झालेल्या साधकाला तो कठीण असतो, कारण अनादि संस्काराने संसारातले विषय पुन्हा पुन्हा त्याला आपल्याकडे ओढत असतात। एखाद्या वेळेला त्याचा विजय झालेला दिसूनही येतो। अशा वेळी त्या भक्ताला पुन्हा विचारावर आरूढ होऊन आपली चित्तवृत्ती त्या विषयापासून परावृत्त करावी लागते। भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, कामैस्तस्तै हृतज्ञाना प्रपद्यन्तेऽन्य देवता। याचा अर्थ आपल्या स्वभावाने विवश झालेले लोक अनेक कामनांच्या पूर्तीच्या लोभाने ज्ञान विमूढ होऊन कामनांच्या पूर्तीच्या अनुरूप नियमांचं पालन करीत अन्यान्य देवतांना शरण जात असतात। त्यांनाही त्या उपासनेचं फल देणारा

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 3 ऑगस्ट. भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. जिथं दुःखच नाही तिथं आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार. अनन्य भक्त व्हावं आणि तो आनंद पाहावा. भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असं दिसतं, म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो. एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिलं तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही. म्हणजे सर्व ठिकाणी एक अभाव झाला. जिथे दुःखाचं कारणच नाही तिथे सर्वच आनंद असतो. त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरं काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला. समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेलं. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही, म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच गुरु आज्ञेप्रमाणे वागावं. आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावं म्हणजे आपलं हित होतं. एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्लं तर ते खारट लागल्या वाचून राहणार नाही. त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झालं. पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने जे पुष्कळ सुख मिळतं असं मानणं हा भ्रम आहे. खरं किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचं सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असतं. भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसं आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावं लागतं. आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींचीच जास्त आरास करतो. आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावं लागतं. आपल्या फायद्याचं केलं तरच आपला प्रपंच, भगवंताचं स्मरण तेवढाच आपला प्रपंच. आपण आईबापांवर, नवरा बायकोवर, मुलांवर, नातेवाईकांवर, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही. आपलं दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावं ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगितलं.

0: हाटकच लुगडा तुटकी चोळी।
1: अग ती तरी कुठ मिळती?
0: अव फाटकच लुगडन तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिव

श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींना ढोंगबाजी करणाऱ्या लोकांचा मनस्वी राग यायचा, कारण अध्यात्माच्या नावाखाली हे लोक समष्टीची फसवणूक करायचे। गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून, कपाळावर चंदनी टिळा लावून, खडावांचा आवाज करत, एक बुवा अभंग म्हणत अक्कलकोटभर भिक्षा मागत हिंडत राहायचा। प्रत्यक्ष भगवंत स्वामी समर्थांच्या रूपात अवतीर्ण झालेला असताना हा ढोंगी माणूस गावभर साधुपुरुषाचं सोंग घेऊन हिंडत होता हे काही स्वामी भक्तांच्या लक्षात आलं होतं। त्यांनी स्वामींच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा स्वामी म्हणाले, त्याचं सोंग उद्या सकाळी उघड करू। स्वामींची स्वारी त्यांचे भक्त श्री गणपतराव जोशी यांच्या अंगणातच पहाटेस आली आणि स्वामी अंगणात आसन मांडी घालून बसले। गणपतराव जोशी स्वामींना आग्रह करून घरात बोलवत होते तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्ही सुद्धा इथेच बसा। स्वामींच्या भोवती त्यांची भक्तमंडळी उभीच होती। इतक्यात तो ढोंगी बुवा भजनं म्हणत पायातल्या खडावा वाजवत गणपतराव जोशांच्या अंगणात आला। स्वामींनी त्या ढोंगी बुवाकडे भेदक नजरेने पाहिलं, मात्र त्याची भीतीने एकदम गाळण उडाली। स्वामी एकदम हसायला लागले, कुणालाच काही कळेना। स्वामी म्हणाले, बुवांच्या घरी जा म्हणजे कळेल। काही स्वामी भक्त मंडळी बुवांच्या घरी धावतच गेली तेव्हा त्यांना एक रूपसुंदर बाई बुवांच्या घरात दिसली। तिच्या एकंदर पेहरावावरून ती बुवांची पत्नी नाही हे लगेच लक्षात आलं। लोकांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात खरा प्रकार आला। बुवांनी आपल्या ह्या साधू वेशाच्या बळावर दुसऱ्या एका पुरुषाच्या लग्नाच्या बायकोला फूस लावून आपल्या नादी लावलं होतं। दिवसा हरिनाम आणि रात्री वासनेच्या अजगर मिठीत राहणारा हा ढोंगी बुवा आहे हे लोकांच्या लक्षात आलं। स्वामींनी काहीही विशेष न बोलता बुवांच्या ढोंगी अस्तित्वाचा बुरखा फाडला होता। साधू बुवाची लाज गेली होती। संपूर्ण अक्कलकोटभर ही बातमी झाली। ह्याचा परिणाम असा झाला की तो ढोंगी बाबा आपल्या त्या फटाकड्या स्त्रीला घेऊन अक्कलकोटातून पळून गेला, कारण त्याची पापी वृत्ती स्वामींमुळे उघड झाली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपलं मन आणि एकूण अस्तित्व भगवंत नामातच गुंतलेलं हवं। मनात दुसरा कुठलाही विचार कधीच डोकावता कामा नये। एका नामस्मरणामुळे भगवंत आपल्या अगदी निकट येतो हा प्रत्येक नामधारकाचा अनुभव आहे। नामात अपूर्व प्रेम असल्याशिवाय भगवंत प्रकटच होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। श्री गोंदवलेकर महाराज ह्या संदर्भात म्हणतात, नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रकटेल पुरुषोत्तम।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8, याचं पुनःप्रसारण रात्री 8.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनील.

0: कभी वाल्मीका सारिका मान्यायिका नमस्कार माता सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय देवर्षि नारद भगवान की जय।
1: नारद भक्ति सूत्रांस चिंतन आपण करत आहोत। भगवंताबद्दलचं प्रेम म्हणजे भक्ती हे आपण पाहिलं। वेगवेगळ्या ऋषीमुनींची भक्तीबद्दलची काय मत आहेत ती पूर्वपक्ष म्हणून नारदाने सांगितली आणि नारदाने आपलं स्वतःचं मत सांगताना प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हीच खरी भक्ती होय असं प्रतिपादन केलं। भक्तीची वेगवेगळी लक्षणं आहेत ती वेगवेगळ्या आचार्यांनी सांगितली ती पण आपण पाहिली आणि कर्मयोग राजयोग आणि ज्ञानयोग यांच्यापेक्षा भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे सुलभ आहे ते आपण पाहिलं। आता ही भक्ती प्राप्त होण्यासाठी कोणती साधना करावी कुठल्या मार्गाने जावं हे एक नवीन प्रकरण 34व्या सूत्रापासून सुरू होत आहे। तर पहिलं 34वं सूत्र आहे तस्याः साधनानी गायंती आचार्यः। या भक्तीच्या वेगवेगळ्या साधनांचं गायन आचार्य करतात। दोन शब्द महत्वाचे आहेत, एक आचार्य आणि दुसरा गायंती। कोणाला आचार्य म्हणायचं? अलीकडे आचार्य संत सत्पुरुष हे शब्द फार लूज झालेले आहेत, झटकन आपण कोणालाही ते वापरतो। कवी हा शब्द सुद्धा महाभारत काळामध्ये ज्ञानी पुरुषाला कवी हा शब्द वापरला जात होता। आता कवी झाले उदंड कवींचे माजले बंड अशी सध्या परिस्थिती आहे आणि त्यात नवकवींबद्दल काय सांगायची सोय राहिलेली नाही आहे। ठिकठिकाणी कवी संमेलन काव्य संमेलन भरत राहतात पण भगवद्गीतेच्या काळात कवी पुराणम ते जे श्लोक आहे त्यात कवी म्हणजे ज्ञानी पुरुष तत्वदर्शी पुरुष काव्य पुरतच त्याला होतं ज्याला ज्ञान झालेलं आहे तोच कविता करत होता। तसा आचार्य हा शब्द सुद्धा आचितोने शास्त्रार्थ आचार्य स्थापयत्यपि स्वयं अपि आचार्य यस्तु स आचार्य इति स्मृतः। जो स्वतः आचरण करतो त्याला आचार्य म्हटलेलं आहे। फक्त प्रस्थांतरेचा सगळा अभ्यास केला काशीला गेले तिकडून आचार्य पदवी प्रदान केली संपादन केली आणि मग आचार्य अमुक अमुक म्हणून सगळीकडे मिरवायला लागले फिरायला लागले। तिकडे पीएचडी सारखी पदवी नाही आहे, आचार्य ही पदवी पीएचडी सारखी नाही आहे। आचरणाने सिद्ध होत तो आचार्य। म्हणून मला एक प्रसंग आठवतोय, पांडुरंगशास्त्री आठवल्यांची पुण्यामध्ये व्याख्यान होती। मी सांगतो ही गोष्ट 50 वर्षापूर्वीची आहे। पांडुरंगशास्त्री एकदम तरुण होते आणि मामासाहेब दांडेकरही तरुण होते आणि मामासाहेब दांडेकर एसपी कॉलेजचे प्राचार्य होते। जेवढे तरुण नव्हते मामासाहेब बने जास्त होते त्यांच्यापेक्षा, पण दादा अगदीच तरुण होते आणि पुण्यात त्यांचं भगवद्गीतेवर व्याख्यान होतं। त्याला अध्यक्ष मामासाहेब दांडेकर होते। कार्यक्रम संपल्यानंतर मामासाहेब दांडेकरांची आणि आप्पांची बैठक दादांची बैठक झाली। त्यावेळेस मामासाहेब दांडेकर सपा महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि पुणे विद्यापीठाची अभ्यासक्रम ठरवणारी जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष होते। त्यावेळेस त्यांच्या शब्दाला तिथे वजन होत। तर मामासाहेब दांडेकरांनी पांडुरंगशास्त्रींना विचारलं की दादा भगवद्गीता बीएला आणि एमएला कंपल्सरी करू का, माझ्या हातात आहे म्हटले ते, मेलर शब्द टाकला तर कोणी विरोध करणार नाही आणि बीएला आणि एमएला मुलांना भगवद्गीता कंपल्सरी शिकता येईल तेव्हा पाण्याशास्त्र म्हटले अजिबात नाही म्हटले. भगवद्गीता कोणीही शिकवायची नाही म्हटलं, ती तुम्ही शिकवायची प्राचार्य म्हणून नव्हे वारकरी संप्रदायाचे आचार्य म्हणून. नाही तर म्हणले स्टाफ रूम मध्ये सिगरेट उडतील आणि लगेच मग वर्गात येऊन भगवद्गीतेचा तिसरा अध्याय सांगतील, कर्म नीट करणार नाही, पेपर फोडतील, पटेलचे उद्योग करतील, पगाराशी संपावर जातील आणि मग तिथं आल्यानंतर भगवद्गीतेत कर्मण्य अधिकार ते महाफलेशु कदाचन याच्यावर तासभर शिकवत राहतील, त्याचा काही उपयोग होणार नाही. गीता सांगायची कोणी? आचार्य याचा अर्थच असा की जो आचरणामध्ये आणतो आहे त्यांनी सांगायचं, त्याला आचार्य म्हटलेलं आहे. की स्वतः आचरणाने ते तत्व कसं सत्य आहे हे तो सिद्ध करतो. तसं मीराबाईंच्या जीवनात नारद भक्ती सूत्र पाहायला मिळतात, तुकाराम महाराजांच्या जीवनात नारद भक्ती सूत्राचं दर्शन घडतं. आणि असे हे भक्तीची साधनं गायंती आचार्य म्हटलंय, त्याचं ते गायन करतात. आपली संस्कृती एकदम पोएटिक आहे, त्याच्यामध्ये रुक्षता नाही आहे, एक प्रकारची रसिकता आहे. मुळातच रसवय सहा विष्णूचं वर्णन आहे, भगवंताचं वर्णन, तो रसप्रधान आहे म्हटलेलं आहे. मग जो स्वतः असा रसरशीत आहे त्याच्याबद्दल जे बोललं जाईल ते नुसतं बोललं जाणार नाही, ते पद्य असेल. माऊलीने म्हटलेलं आहे वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे बरवा परतत्व स्पर्शू व्हायचा. जो सतत अशा भगवंताच्या चिंतनात आहे त्याला काव्य स्फुरत, तो बोलेल ते काव्यच बोलेल. ज्याचे हृदय भगवंत अचळ राहिला निवांत तो स्वभावेची बोलत ते ब्रह्मनिरूपण, समर्थाने व्याख्यात केलेली आहे. पोएट्री इज द आउटबर्स्ट अँड पॉवरफुल फिलिंग, आउटबर्स्ट ऑफ पॉवरफुल फिलिंग, स्पॉन्टिन्युअस फ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग. उत्कट भावना आज निर्माण झाली आहे, तिचा उद्रेक, त्याचा आउटलेट, त्याचा अनिरुद्ध प्रवाह म्हणजेच मुळात काव्य. त्यावर ते गायलं जात होत. म्हणून बाबासाहेब पुरंदरांच्या शिवचरित्राबद्दल बोलताना ईश्वरजी व्यास म्हणाले की ते गद्य काव्य आहे, गद्य पण त्याची भाषा कशी आहे? पोएटिक लँग्वेज आहे, काव्यमय भाषा आहे. शिवाजी महाराजांना लहानपणी जिजाबाई 10व्या 12व्या दिवशी कडेवर घेते आणि सूर्य दाखवायला नेते. आपले तर किती चांगले चांगले संस्कार आहेत बघायचे. सूर्यदर्शन पूर्वी जन्मच अंधारा खोलीमध्ये व्हायचा, बाळंदळीची खोली ठरलेली असायची, सुईणी घरी येऊन बालपण करत असत, त्या खोलीला सगळ्या ठिकाणी पांढरं चुना लावलेला असायचा, शुभ चिन्ह, स्वस्तिक, हाताचे पंजे, लक्ष्मीची पावलं अशी सगळी चिन्ह लावलेली असायची. आणि मग 12-13 दिवसानंतर त्या मुलाला प्रकाशाची सवय व्हावी म्हणून मग थोडस बाहेर येऊन त्याला सकाळचा सूर्य दाखवला जायचा उदयाचा. बाबासाहेबांनी हेडिंग दिलं सूर्याने शिवबा पाहिला, शिवबाने सूर्य पाहिला. आहे गद्य वाक्य आहे, दादभोत तसा बऱ्यापैकी गद्यमय, पण गद्यमय असला तरी त्या गद्यमय भाषेमध्ये समर्थांचे केवढे अनुप्रास आहेत. म्हणून जे बोललं जातं ते बोललं नसतं, ते गायलं जातं. म्हणून तस्या हा साधनाने गायंती आचार्य, आचार्य लोक त्या साधनांचं गायन करतात. त्या गायंतीचं विश्लेषण करताना रजनीशाने त्यांच्या नारद भक्ती सूत्राला भाष्यात म्हटलेलं आहे, भक्ती बोली नाही जाती, भक्ती गायी जाती आहे, भक्ती कही नाही जाती, भक्ती नाची जाती आहे. भक्तीबद्दल बोलून चालत नाही, ती गायलीच जाते. म्हणून भगवद्गीता काय झालेली आहे? गायली गेलेली आहे ती. मुळात गीता हा शब्द ती गायली गेली म्हणून रूढ झालेला आहे. आणि ती पुन्हा कुठे गायली गेलेली आहे? कुठल्या थिएटरमध्ये ऑर्केस्ट्रा जमलेला असताना नव्हे, युद्ध प्रसंगामध्ये भीषण प्रसंगी त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाची प्रतिभा जागी झालेली आहे आणि कृष्णाच्या मुखातन ते श्लोक सगळे बाहेर पडलेले आहेत. अथो वा प्राप्ति स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. असं नाही की काहीतरी कविता मागितली दिवाळी अंकासाठी कृष्णाने पाठवून दिली गीता की तुमच्या दिवाळी अंकाला आमचा एक लेख असू द्या. केवढा विपरीत प्रसंग आहे. अशा प्रसंगी सुद्धा काव्यस्फूर्त म्हणजे किती परिपूर्ती आहे. आचार्य त्याच गायन करत असतात कारण गद्याची भाषा जी आहे ती मुळातच कमजोर आहे. मुळातच शब्द कमजोर आहेत. अनुभूती इतकी अद्वितीय आहे. अनुभूती इतकी उच्च आहे की मुळातच शब्दात प्रकट करत असताना त्याला खूप मर्यादा येतात. पण मग त्यातल्या त्यात काव्यमय भाषेत सांगितलं की त्याचा एक वेगळा प्रभाव पडतो. काव्यमय भाषेमुळे एकदम माणसाच्या हृदयामध्ये त्याचा प्रवेश होतो. माणसाला शब्द कळत नाही, माणसाला संगीत लवकर कळतं. माणसाला शब्द कळत नाही, माणसाला धून लगेच कळते. मग ते लहान मुलाला झोपवताना त्या रिदम मध्ये ते झोपी जात. लहानपणापासून मुलाला संगीताची किती आवड असते बघा. संगीत म्हटलं की लहान मुलं एकदम असे टवकरून बघायला लागतात आणि मग ते आजीबाई गाणं म्हणत म्हणत अंगाई गीत म्हणत म्हणत जेव्हा त्या मुलाला झोपवते तर त्या रिदम मध्ये ते पोरग सुद्धा झोपून जातात. संगीताची भाषाच वेगळी भाषा आहे. म्हणून आचार्य लोक या सगळ्याच गायन करतात. गायनाचा आणखी एक अर्थ असा आहे की गाणं मनुष्य कायम आनंदातच करतो. नाच मनुष्य आनंदातच करतो. फक्त हिंदी चित्रपटातला नायक दुःखी असताना गाऊ शकतो. एक्सेप्शन आहे, तो काही करू शकतो. तो पोहताना गाणं म्हणू शकतो, त्याला दम लागत नाही. पोहताना गाण्याची चाल बरोबर त्याची व्यवस्थित असते. दुःखातही तो गाणं म्हणू शकतो. साधारणतः मनुष्य गातो केव्हा, पक्षी गातो केव्हा. पक्षी सुद्धा गातात आणि त्या पक्ष्यांचं गायन सुद्धा आपल्याला गोड वाटत. आपण ऐकत राहतो, शब्द समजत येत आपल्याला, त्याचा अर्थ समजत नाही. पण संगीत ही गोष्ट जशी आहे, जसा पौर्णिमेचा चंद्र हा मनाला एकदम आकर्षितच करून घेतो, तो आल्हाददायकच असतो, तसं गायन आहे. आणि भक्तीबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा ते आपोआप गायलं जातं. कारण गाण्याची भाषा ही अत्यंत गोड भाषा असते आणि गाण्याची भाषा ही अत्यंत प्रेमाची भाषा असते. म्हणून आमच्या इथं मंदिरामध्ये पूर्वी नृत्यांगना असत. अजूनही दक्षिणेत तुम्ही गेलात तर नृत्य सेवा हा एक सेवेचा प्रकार आहे. तिथे देवासमोर नृत्य केलं जातं. मंदिरामध्ये सकाळी देवाला उठवण्याचा विधी आहे. काकड आरती, भूपाळी, दुपारची आरती, संध्याकाळची आरती, रात्री देवाला झोपवताना शेजारती. म्हणजे आमची संस्कृती ती पोएटिक आहे बघा. की प्रत्येक गोष्ट काव्यमय आहे आणि त्याच्यात गायन कंटाळा येत नाही. अनेक सांप्रदायिक लोक मला असे समर्थसंप्रदायातले माहिती आहेत की त्या आजी आपल्या नातवाला झोपवताना सज्जनगडची शेजारती सुरू करतात. बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी आरती घेऊन घरी आल्या त्या नारी चौघी म्हणती श्याम सुंदर चला मंदिरा नवत्या इच्छती सेवा श्याम सुंदरा. अशा पद्धतीने झोपतात मग ते मुलं आपोआप झोपी जातात. त्या मुलाला झोप लागली ना की तो आजी म्हणतो आजी बाळा मुग्धा माझ्या ओळखते याला तर झोपायचंय. त्याला ते घेते आणि ते बाळामुग्धा म्हणते आणि ते पोरग आपोआप झोपी जात. म्हणजे मुलांना सुद्धा झोपवताना संगीताचा आधार. तीच भावना मी पाहिली की परमेश्वराला सुद्धा मग स्वरामध्ये उठवा, त्याला स्वरामध्ये झोपवा. मग त्यामुळे भक्तीमध्ये एक प्रकारची रसप्रधानता येते. त्यातली वृक्षता निघून जाते. आपण पाहिलं की कोरडेपणा हा एक धोका आहे भक्तीतला. आणि खूप ज्ञानाचं ओझ माणसाच्या डोक्यावर आलं की मनुष्य कोरडा व्हायला लागतो. रसप्रधान असलं पाहिजे. शंकराचार्यांमध्ये त्या दोन्हींचा समन्वय सापडतो. ज्या व्यक्तिमत्वामध्ये कर्म भक्ती ज्ञान आणि ध्यान यांचा समन्वय असतो ती व्यक्ती हा जगाचं सर्वात जास्त कल्याण करू शकते. पोहोचलेले सगळेच असतात, जे पोहोचलेले असतात त्यांचं काम झालेलं असतं. आपला विषय कशासंबंधी चाललाय, इतरांचा उद्धार होण्यासाठी ते काय करतात. मग त्या दृष्टीनं स्वामी विवेकानंद, शंकराचार्य, ज्ञानेश्वर यांच्या जीवनामध्ये या चारही युगांचा समन्वय पाहायला मिळतो. आणि ज्यांच्या जीवनामध्ये अशा चारही योगांचा समन्वय पाहायला मिळतो तो मनुष्य समाजाचं जास्तीत जास्त कल्याण करू शकतो, तो समाजाचं जास्तीत जास्त हित करू शकतो. म्हणून भक्तीच्या द्वारे त्याचं आचार्य गायन करतात. मग कोणकोणती साधनं आहे, पहिलं साधन सांगितलं, तत्तु विषय त्यागात संगत त्यागात च. विषय त्याग आणि संगत त्याग असे दोन शब्द वापरलेले आहेत. विषय त्यागामध्ये इंद्रियांनी विषयाचं सेवन करणं याचा त्याग अपेक्षित आहे, आणि संगत त्यागामध्ये मनाने विषय चिंतन करणं याचा त्याग अपेक्षित आहे. आधी चिंतनाच्या स्वरूपामध्ये विषय मनात प्रवेश करतात, मन सूक्ष्म आहे, इंद्रिय स्थूल आहे. सूक्ष्म मनामध्ये विषयाने एकदा प्रवेश केला म्हणजे मनाने त्यांना प्रवेश करू दिला की ते विषय चिंतन, त्या विषय चिंतनाची संबंधित जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांना धक्के द्यायला सुरुवात करतो, त्या इंद्रियांना उत्तेजित करायला सुरुवात करतो. मला जर हॉटेलमध्ये डिश खायची इच्छा निर्माण झाली किंवा ती इच्छा पोटाला भूक लागली याची जाणीव निर्माण करून देते की अरे भूक लागली, अजून तू काहीच खाल्लं नाही, म्हणजे इंद्रियांना विषय चिंतन रेटा देतं. पहिल्यांदा विषय चिंतन घडतं आणि मग विषय सेवन घडतं. मग नारदांनी दोन्ही प्रकारचे त्याग सांगितलेले आहेत. विषय त्यागात याचा अर्थ इंद्रियाकडनं विषयांच्या सेवनाचा त्याग, आणि संगत त्यागात याचा अर्थ मनाने विषयाच्या चिंतनाचा त्याग. संग हा शब्द सज धातूपासून तयार झालेला आहे. सज म्हणजे चिकटणे, विषय मनाला चिकटतात, इंद्रियांना सवय लागते, पण इंद्रिय जड आहेत. जर मन कंट्रोलमध्ये असेल तर इंद्रिय काही करू शकत नाहीत. मन बॉस आहे, इंद्रिय नोकर आहेत. बॉस नोकरांना सांगू शकतो की ही गोष्ट आपल्याला करायची नाही, पण नोकराने ते ऐकलं पाहिजे. आता नोकरच बॉस झालेत हा भाग निराळा. नोकर शिरोदार झालेत, मुजोर झाले आहेत, ते बॉसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. तसं सगळे याचं कारण असं की मन एकच आहे आणि इंद्रिय 10 आहेत. इंद्रिय लगेच युनियन फॉर्म करतात आणि युनियन फॉर्म झाली की मन गोंधळत, सगळी इंद्रिय मागणी करायला लागतात. सगळ्या इंद्रियांची मागणी झाली की मन जर ढिला असेल तर मन लगेच तिथे शरणागत होत. म्हणून मग मनामध्ये विषयाचं चिंतन नको, इंद्रियांनी विषयांचं सेवन नको, त्याला विषय त्यागात आणि संगत त्यागात म्हटलेलं आहे. विषय त्याग सुद्धा दोन प्रकारचा सांगितलेला आहे, एक परिस्थितीतला बदल आणि दुसरा मनस्थितीतला बदल. परिस्थितीतला बदल हा एक प्रकारचा पलायनवाद आहे आणि मनस्थितीतला बदल यामध्ये परफेक्शन आहे. ती गोष्ट सांगतात की राजाचा मुलगा आजारी पडला, सगळ्या पॅथी झाल्या, सगळे वैद्य झाले, सगळे डॉक्टर झाले, पण तो काही बरा होईना. जितका राजा तेवढे दुखणी तशीच असतात. राजाचं दुखणं, राष्ट्रीय पुढाऱ्यांचं दुखणं अनाकलनीय असतं, ते कोणाला बरं करणं शक्य नाही आहे. पण एका वैद्याने सगळं तपासणी केली आणि त्याने सांगितलं की तुमच्या मुलाला हिरवा रंग सोडला तो बाकी सगळ्या रंगांची ॲलर्जी आहे, याने इतर कुठलाही रंग पाहिला की त्याचं दुखणं वाढत आहे. आणि त्याला मातीची ॲलर्जी आहे, पायाला माती लागली की त्याचं दुखणं वाढतं. आता राजाने लगेच बैठक घेतली काय करता येईल. आता राजाचे अनेक भक्त होते, राजा म्हणजेच भारत समजणारे. राजाचे अनेक अनन्य भक्त होते. कोणी सांगितलं की आपण सगळ्या राज्यामध्ये कार्पेट अंतरून टाकू म्हणजे मातीचा प्रश्न येणार नाही. एकाने सांगितलं सगळ्या लोकांना आपण हिरवे कपडे घालायला सांगू, कंपल्सरी सगळ्या गोष्टी हिरव्या करून टाकू, जागोजागी आपण वनस्पती लावू, सगळं ग्रीनरी हरित पुणे सुंदर पुणे तसं आपण सगळं हिरवं करून टाकू. अनेक उपाय झाले. राजा म्हणला त्याला आकाशाचा फार वेळ आहे, सारखा आकाशाकडे पाहत असतो, ते हिरव कसं करणार म्हटलं, आकाश निळच असणार. प्रधान अतिशय हुशार होता. तो म्हटला हे दोन्ही प्रश्न मी सोडवतो, मला 200 रुपये फक्त द्या. राजाने विचारलं कसं काय, म्हणले आपण त्याला 100 रुपयाचा हिरवा गॉगल आणून देऊ. तो त्याने घातला की त्याला सगळं हिरवं दिसेल. आणि 100 रुपयाच्या पायामध्ये त्याला गम बूट्स आणून देऊ की ज्या बुटामध्ये माती अजिबात शिरणार नाही. परिस्थितीत बदल करायचा का मनस्थितीत बदल करायचा? पलायनवादामध्ये मनुष्य काय म्हणतो, इथं मला दुबईमध्ये माझं मन लागत नाही, मी चाललो इंडियामध्ये. इंडियात माझं मन लागत नाही, मी चाललो अमेरिकेमध्ये. घरात माझं मन लागत नाही, मी चाललो हरिद्वारला ऋषिकेशला. तुम्ही जिथं आहात तिथं तुमचं मन लागलं पाहिजे, त्याला मनस्थितीला बदल म्हणतात. म्हणजे खरा विषय त्या कुठलाय, परिस्थितीपासून पळून जायचं आणि वेगळं आपण काहीतरी सुरू करायचं, त्याला परिपूर्णता नाही म्हणता येणार. ठीक आहे, मग इतकं जर सहनच होत नसेल तर जा बाबा, चला त्यागून सुखी भावेत, एवढं फार तर म्हणता येईल. पण परफेक्शन कशामध्ये, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गोरा कुंभार, सेना नावी, एकनाथ महाराज, समर्थ रामदार, या सगळ्या लोकांनी काय केलं, ते ज्या वर्क फील्डवरती होते त्या वर्क फील्डवरती राहून त्यांनी काम केलं. त्याच्यामुळे तरी पळून गेले नाहीत, हिमालयाच्या गुहेत जाऊन राहिले नाहीत. संसार करत असताना बायकोचे बोलणे खाऊन, बायको रागवतोय आहे, नवरा बायको रागवतो आहे, या सगळ्या परिस्थितीत राहून त्याने आपली मनशांती कायम टिकून ठेवलेली आहे. तुकाराम महाराजांची बायको डोक पाठीत ऊस मारते, त्या ऊसाचे 2 तुकडे करायचे असतात, तर ती रागाने पाठीत मारल्यावर 2 तुकडे होतात. तुकाराम महाराज म्हणतात फार छान झाले 2 तुकडे, एक गेला ते गेला ते म्हटल्या. ही जी अवस्था आहे याच्या क्षणकी परफेक्शन काय असू शकतं? या माणसाला हिमालयात जाण्याची गरजच नाही आहे. हा मनुष्यच हिमालय, हा मनुष्यच चालती बुलती गुफा आहे. मग विषय त्यागामध्ये परिस्थितीतला बदल हा एक त्याग, मनस्थितीतला बदल हा एक त्याग. शिवाय विषय त्यागाचे समर्थाने 2 प्रकार सांगितलेले. गृहस्थाश्रमी मनुष्य जेव्हा विषय त्याग करतो तेव्हा गृहस्थाश्रमी माणसाला बाह्य त्याग फार करता येत नाही, त्याने अंतत्याग करावा. जसं रामचंद्रांना वशिष्ठ म्हणून सांगितलं, अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव, आतून तू त्याग कर आणि बाहेरून भोगाचं नाटक कर. संसारिक माणसाला एकदम सगळं टाकून देऊन पळून जाता येत नाही. जर अनेक संसारिक माणसं असं अर्धवट संसार सोडून निघून गेली तर समाजामध्ये एक वेगळी समस्या निर्माण होईल. त्याने गृहस्थाश्रमच केला पाहिजे, त्याने संसारात राहूनच हे सगळं केलं पाहिजे. मग त्याला त्याग सांगितलाय तो अंतस्त्याग सांगितलाय, त्याने बाह्य त्याग तो फार करू शकणार नाही. मग त्याला बाहेरनं 4 लोकांसारखं रुबाबात राहावं लागेल, व्यवस्थित राहावं लागेल, घरदार व्यवस्थित ठेवायला लागेल, आपलं सगळं स्टँडर्ड मेंटेन करायला लागेल. त्याचं त्याला आकर्षण आहे म्हणून नव्हे, त्याला समाजात राहायचं आहे, त्याने समाजामध्ये आपलं स्टँडर्ड मेंटेन करावं. फक्त मनाने अलिप्त राहावं, फक्त यामध्ये आत्मवंचना येऊ नये, दांभिकता येऊ नये, हे ज्याचं तरी तपासून बघायचंय. हे सगळं दाखवण्यासाठी नाही आहे, हे असण्यासाठी आहे. आपण तशी दिसावे असं नव्हे, आपण तसे असावे हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ज्याच्याच मन आपल्याला साक्ष देत असत, मी नेमका कुठे आहे आणि मी नेमका कसा आहे ते मला बरोबर माहिती असत. साधारणतः साधकाला आत्मपरीक्षणामुळे ही एक दृष्टी प्राप्त झालेली असते. संन्याशाने मात्र अंतस्त्याग आणि बहिस्त्याग दोन्ही पाळायचे असतात. संन्याशाने बाहेरने फार विलासी राहून चालणार नाही, माझ्या नशिबात राजयोग आहे असं संन्याशाने म्हणून चालणार नाही, त्याने साधत राहिलं पाहिजे. करतल भिक्षा तरुतल वार, हातात भिक्षान झाडाखाली राहणं आता इतकं तेवढं शक्य होणार नाही, पण किमान गरजा हे संन्यासाचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. संसारिक पाष्ट त्याला अजिबात असता कामा नये. म्हणून समर्थन निर्माण करताना कांता संग नसे, प्रपंचही नसे, आशा दुराशा नसे, ज्याला उत्तम रामदास म्हणून त्रैलोक्य वंदित असे, ऐसा सद्गुरु हा अनंत कविता बद्धास तारित असे, असा अनंत कवीने वर्णन केलेलं आहे. कुठला संगत नाहीये, प्रपंच नाही, आशा नाही, दुराशा नाही. आशाच नाही तर दुराशार्थ याचा प्रश्नच येत नाही. पूर्ण निर्विचार स्थिती आहे, पूर्ण शांत तृप्त तृप्तो भवती अशी अवस्था आहे. मग ही जी अवस्था आहे ही अवस्था संन्यासाची असली पाहिजे. त्याचं बहिरंग आणि अंतरंग हे दोन्ही भगवा असलं पाहिजे. आणि ग्रस्ताश्रमी माणसाचं बहिरंग जरी भगवान असलं तरी त्याने अंतरंग भगवं ठेवावं, आणि बहिरंगात बाहेर जसा रंग असेल तशा रंगामध्ये मिसळून जावं. बाह्य साधकाचे परी परिसरूपाकार अंतरी, असं ग्रस्ताश्रमी माणसाने राहावं. आणि संन्यासाने मात्र लोकांच्या समोर आदर्श प्रस्थापित करण्यासाठी तसं राहावं लागतं. नाही तर संन्याशी जर म्हणायला लागला की मला कुठलं बंधन नाहीये, मी काही करू शकतो, तर मग इतर लोकांना तो एक वाईट आदर्श डोळा समोर होईल. समाजाला भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही, समाजाला दिशाहीन व्हायला वेळ लागत नाही. म्हणून विषयत्याग हा सांगितलेला आहे. विषयत्यागाबद्दल समर्थाने म्हटलेलं आहे, सन्मार्ग तो जीवी धरणे, असन मार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे प्रकारे यायचा. प्रपंची वीट मानिला म्हणे विषयत्याग केला. निष्प्रोहात बाह्यत्याग विशेष आहे. प्रापंचिक माणसाने सन्मार्गाचा स्वीकार करणं आणि असन्मार्गाचा त्याग करणं हाच त्याचा त्याग आहे. त्याच्याकडनं यापेक्षा जास्त त्यागाच्या अपेक्षाने त्याने विहित कर्म करत असताना त्या विहित कर्मामध्ये अनैतिक गोष्टी काही करू नयेत. विधीला सोडून निषेधात्मक असं कुठल्याही प्रकारचं कर्म करू नये हे त्याने केलं की मग तो त्याचा त्यागच आहे. आणि संन्यासाने मात्र पूर्ण उपाधीचा त्याग करायचा आहे. साधकाची दशा असावी उदास, उपाधी नसावी अंतर्बाह्य, अशा प्रकारे विषयांचा त्याग सांगितलेला आहे. कारण विषयांचा संस्कार आला आणि विषयाचा संबंध आला की मनुष्य भगवंतापासून दूर जातो. दोनच एक मनुष्य काहीतरी करू शकेल, एक तर विषय चिंतन करू शकेल किंवा भगवत चिंतन करू शकेल. की भगवंताचं चिंतन करायचं असेल तर मनाने विषय चिंतनाचा सुद्धा त्याग केला पाहिजे. म्हणून त्याने प्रश्न विचारलाय, तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांता सीपडे कामो विषयावरी. समर्थांचा सांडुरी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तयासी कैसे समाधान लोलंगतासी. उलट कर्नाटकात ते म्हणतात, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा वोकटे सर्व काही. त्याने जयासी वाटे क्षीण व्हावा, तेने विषय चिंतित जावा. विषय न मिळता जीवा तगबग सुटे. एकदा विषय चिंतन सुरू झालं की त्या विषयाची प्राप्ती होईपर्यंत इंद्रिय गप्प बसू देत नाहीत. त्यालाच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंद्रिये कासावीस करती. त्या माणसाला इंद्रिय कासावीस करून टाकतात. एकदा एखाद्याबद्दल राग मनामध्ये आला की केव्हा त्याला भेटतो आणि केव्हा त्याला फायर करतो, ताड ताड ताड ताड शब्द बोलून मोकळवतो, तोपर्यंत त्या माणसाला चैन नाही, शांती नाही. पण मग विषय चिंतनच नाही केलं तर, मनात क्रोधाचं चिंतन जर नाही केलं तर. म्हणून या दोन्हींचा त्याग सांगितलेला आहे. आणि विषयाच्या आहार एकदा मनुष्य गेला की त्याला त्या सतत विषय चिंतनाने ते विषय मनामध्ये बुद्धीमध्ये इंद्रियामध्ये ठसून जातात. त्याचं नातं निर्माण केलेलं आहे, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. देह सतत विषय सेवन करत गेला की त्या विषय चिंतनाची स्मृती शिल्लक राहते आणि ती स्मृती चित्तामध्ये ठासून राहते. किंवा नाथ म्हणतात बुद्धीशी विषयांचे ध्यान, चित्ती विषयांचे चिंतन, विषया लागी तळमळी मन, विषयाभिमान तेने झाला. विषयाबद्दलच अभिमान वाटायला लागतो की त्यातच पुरुषार्थ आहे, मी ते केलंच पाहिजे, यंदा निवडणूक लढलीच पाहिजे, कोणी नाही तिकीट दिलं तर मी अपक्ष म्हणून उभा राहील, मी शेवटी कोल्हापूरचा राजा आहे, मला नक्की मतं मिळतील, मी नक्की निवडून येईल. मत मनुष्य कोणाचं कशाची पर्वा करत नाही, मग त्याला इतका अभिमान निर्माण होतो त्या विषयाच्या पूर्ण तो अधीन होतो. म्हणून विषय चिंतनाचा त्याग सांगितलेला आहे, कारण विषय हा भक्तीतला सर्वात मोठा अडथळा आहे. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम समर्थांचे मनोबोध हा आपण पाहतो आहोत. त्यातला हा श्लोक आहे, 21वा श्लोक आहे. मनावासना चूकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी रागवासी. सगळे श्लोक म्हटलं तर सोपे आहेत आणि म्हटले

अवघड आहेत. प्रत्येक शब्दाचा अर्थ लावता आला पाहिजे आणि एकमेकाचा चरणाशी अर्थ लावता पाहिजे. आता ह्याच्यात त्यांनी शेवटचा चरण आहे, मना सज्जना भेटवी रागवासी. मनाला प्रार्थना केली आहे, कुणाला राघवाला भेटायचं आहे तर जीवाला राघवाची भेट घडवून द्यायची. मग आड काय येत आहे? आड येत आहे ते मन आड येत आहे. मनाच्या नाना कल्पना, वासना, इच्छा, कामना ह्या सगळ्या गोष्टी आड येत असल्यामुळे वस्तुत जीव हा ब्रह्मरूपच आहे, आत्मरूपच आहे. असं असताना त्याला त्या राघवाची, आत्मारामाची भेट होत नाही आहे. म्हणून इथं त्यांनी मना सज्जना, आपण बघितलं की मनाला सज्जना म्हणून पुन्हा पुन्हा आळवलेलं आहे समर्थाने. मन सज्जन तसं नाही आहे, पण त्याला जर सज्जन करायचं ठरवलं आणि ते जर वळलं तर मात्र ते अतिशय आपल्या साधनेच्या दृष्टीनं, भगवत प्राप्तीच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त ठरतं. म्हणून ते मनाला म्हणतात, मना सज्जना भेटवी राघवासी. राघवाची भेट करून द्यायची. ही तर भेट, याचा अर्थसुद्धा लक्षात घ्यायचा आहे की दोन व्यक्ती जशा एकमेकांना भेटतात तशी ही भेट नाही आहे. त्या जीवाला असं द्वैतातली भेट अपेक्षित नाही आहे, तर त्या जीवाला त्या आत्म्याशी, आत्मारामाशी एकरूपच होऊन जायचं आहे. म्हणून ते मनाला प्रार्थना करत आहे की मन जर बाजूला झालं, मनाचं जर उन्मन झालं, आमन झालं, आत्यंतिक निर्मळ मनाचा लय जर झाला, असं जर झालं तर राघवाची भेट घडू शकेल. म्हणून मना सज्जना भेटवी राघवासी. मग आता अशी जर भेट करायची असेल तर काय करायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये पहिल्या दोन चरणात त्यांनी सांगितलं आहे, मना वासना चुकवी येर झारा. काही चुकवायला सांगितलं आहे, सोडायला सांगितलं आहे, आणि मगच सज्जनांना सांगितलं मना सज्जना राघवाची भेट करून देतो असं म्हटलं आहे. तर पहिल्या चरणात त्यांनी काय म्हटलं आहे, मना वासना चुकवी. आता चुकवी हा जो शब्द आहे हा वासनेकडेही घ्यायचा आणि येरझाराकडेही घ्यायचा. वासना चुकव आणि येरझाराही चुकव ह्याची प्रार्थना देखील पुन्हा मनालाच केली आहे. कारण वासना ह्या त्याचं स्थान मनामध्येच आहे, मनातच वासना असतात. चांगल्या वाईट ज्या काय वासना असतील त्या मनातच असतात, आणि त्या वासनांच्यामुळेच या येरझारा म्हणजे जन्माचं येणं आणि जाणं हे दोन्ही अवलंबून असतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम या येरझारा या वासनेवर अवलंबून असतात. म्हणून पहिल्या चरणात ते म्हणतात, मना वासना चुकवी आणि येरझारा चुकवी. आणि म्हणून मागच्या श्लोकामध्ये त्यांनी जे गर्भवासाचं दुःख सांगितलं आहे तो चरण पुन्हा ह्याच्यातही घडला आहे की हा गर्भवास जर चुकवायचा असेल, या येरझारा जर चुकवायचे असतील तर वासना सगळ्या ज्या आहेत त्या शुद्ध झाल्या पाहिजेत. आत्ताच्या वासना या विषयासंबंधीच्या वासना आहेत, त्या वासना नको आहेत. तर वासुदेवावशीची वासना असेल तर चालेल. म्हणून मना वासना वासुदेवी वसुदे असं म्हटलं आहे पुढे समर्थाने. तर ती वासना इकडची काढायची आहे आणि तिकडं लावायची आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आता दुसऱ्या चरणात ते काय म्हणतात, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. इथं देखील काय टाकायचं तेच सांगतायत. वर जसं चुकवी म्हटलं तसं इथं सांडी म्हटलं आहे. आता काय सांडायचं हा ही शब्द दोन्हीकडे घ्यायचा. कामना सांडी आणि द्रव्यदारा याच्याविषयी जी इशण आहे, द्रव्येषणा दारेषणा ही देखील टाकायला सांगितलेली आहे. तीन इशण आहेत, त्यातली द्रव्येषणा दारेषणा ही आपल्याला फार व्याप करणारी आहे, लोकेषणा त्या मनाने जरा कमी आहे. पण इथं ते म्हणतात द्रव्य दारा यांची कामना सांडी रे. आता प्रश्न असा इथं येतो, द्रव्याची कामना पूर्ण टाकून चालेल का? नाही चालणार. कारण देह धारणेसाठी, संसार चालवण्यासाठी काही ना काहीतरी द्रव्याची अपेक्षाही असते, त्याशिवाय चालत नाही. त्यामुळे आवश्यक तेवढं द्रव्यार्जन करायला पाहिजे, त्याचा उपयोग योग्य त्या तऱ्हेनं करायला पाहिजे. परंतु ते द्रव्य साठवताना वेड्यावाकड्या मार्गाने साठवू नये, त्याचबरोबर त्याचा लोभही धरू नये. आपल्याला किती गरज आहे त्याची विचार करून तेवढ्याच द्रव्याची अपेक्षा धरावी. आणि म्हणून ते द्रव्यसुद्धा योग्य मार्गाने मिळवायचं आहे आणि योग्य मार्गाने खर्च करायचं आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे द्रव्य दारा याच्याविषयी जी कामना आहे
तिसा अंडी रे. आणि तिसऱ्या चरणात त्यांनी म्हटलंय, मना यातना थोर हे गर्भवासी. इथं पुन्हा त्यांनी सांगितलंय मागच्या श्लोकाप्रमाणे की पुन्हा पुन्हा गर्भवास येतो, त्या गर्भवासामध्ये त्या जीवाला किती त्रास होतो, किती कष्ट भोगावे लागतात हे लक्षात घेऊन पुन्हा गर्भवास नको, म्हणजे पुन्हा जन्म नको. आणि तो जन्म जर नको म्हणायचा असेल तर जीवाला ह्याच जन्मामध्ये राघवाशी एकरूप होऊन गेला पाहिजे, जीव आपला मूळ स्वरूपामध्ये गेला पाहिजे. तिथं जर तो गेला तरच या यातना चुकणार आहेत. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय मना यातना थोर, खूप यातना आहेत गर्भवासामध्ये. मग आता काय कर, मना सज्जना भेटवी राघवासी. त्यांना सांगायचं आहे जे मुख्य हे सांगायचं आहे की जीवाला राघवाची भेट करून दे. पण त्यासाठी काय टाकायला पाहिजे ते सांगितलं आणि भेट घडवून दे अशी प्रार्थना मनाजवळ केलेली आहे. म्हणून या चारी चरणामध्ये मनालाच त्यांनी काही काही सांगितलेलं आहे, काय सोडायचं आणि काय धरायचं ते. म्हणून मनाचे श्लोक मनोबोध असं आपण म्हणतो, त्याचाच अर्थ असा की मनाला हे वळवलं पाहिजे हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे समर्थांनी ह्याच्यात काय सांगितलं आहे ते आपण बारकेपणाने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मना वासना चूकवी येर झारा, मना कामना सांडी रे द्रव्यधारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शाहीर परशुराम यांची गीतरचना. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:30 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र

0: किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ति सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार आणि स्वर आशा भोसले यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज सोमवार, आषाढ़ कृष्ण पंचमी, अर्थात 3 ऑगस्ट 2026। आजचा नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र। आश्लेषारकाशी वेळ आज सकाळी 10:23 आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। महर्षी नारदांनी एक भक्तिसूत्र सांगितलं आहे, ते आहे अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता। याचा अर्थ आपल्या प्रियतम भगवत स्वरूपाला सोडून दुसऱ्या आश्रयाचा त्याग करणं ह्याला अनन्यता असं म्हणतात। अध्यात्म मार्गात मुमुक्षू साधक ज्ञानस्वरूप आत्म्याशी अनन्य होतो। आत्मव्यतिरिक्त दुसरी कोणतीच सत्ता स्वरूप नाही। आत्मा हा देशकाल वस्तू आणि परिच्छेदरहित अनंत परिपूर्ण आहे आणि तोच मी आहे अशा संशय विपर्ययरहित अवस्थेत तो असतो। भक्ती मार्गातली अनन्यता नारद महर्षींनी या सूत्रामध्ये स्पष्ट केली आहे। आपल्या प्रियतमाचाच आश्रय घ्या, अन्य आश्रयाचा त्याग करा। मनुष्य कोणाचा ना कोणाचा आश्रय घेत असतो। कोणी धनाचा, कुळाचा, कोणी विद्वत्तेचा, तपाचा, कोणी सत्तेचा, बलाचा इत्यादी असे अनेक आश्रय संसारात घेतले जातात। एकाचा आश्रय घेऊन संसार होत नाही, पण प्रेम हे एक आलंबन स्वरूप आहे, ते अव्यभिचारीच असावं लागतं। अनादिकालीन देहादिकांच्या तादात्म्य संस्कारांमुळे भगवंता वाचून अन्य आश्रय पुढे पुढे येत असतात आणि ते याला आपल्याकडे ओढत असतात। अशा वेळी त्यांच्या यथार्थ स्वरूपाचा विचार करून त्याच्या क्षयातिशय रूपदोषांना ओळखून त्यांचा आपला यथार्थरित्या काहीही संबंध नाही असंच भक्त समजत असतो। कोण सुख धरोनी संसारी राहो सांग मजपा हरी अवघ्या नाशिवंता परी थिता तू ही दुरी अंतरसी असं तुकाराम महाराज देवालाच म्हणत आहेत। एखादा भक्त अन्य आश्रयाचा आपल्या तीव्र निष्ठेने सहज त्याग करू शकेल, पण प्रथमच भक्ती मार्गात प्रविष्ट झालेल्या साधकाला तो कठीण असतो, कारण अनादि संस्काराने संसारातले विषय पुन्हा पुन्हा त्याला आपल्याकडे ओढत असतात। एखाद्या वेळेला त्याचा विजय झालेला दिसूनही येतो। अशा वेळी त्या भक्ताला पुन्हा विचारावर आरूढ होऊन आपली चित्तवृत्ती त्या विषयापासून परावृत्त करावी लागते। भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, कामैस्तस्तई हृतज्ञाना प्रपद्यंतेन्य दैवता। याचा अर्थ आपल्या स्वभावाने विवश झालेले लोक अनेक कामनांच्या पूर्तीच्या लोभाने ज्ञान विमूढ होऊन कामनांच्या पूर्तीच्या अनुरूप नियमांचं पालन करीत अन्यान्य देवतांना शरण जात असतात, त्यांनाही त्या उपासनेचं फल देणारा

संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

स्तोत्र ह्या विषयाला स्पर्श केला नाही असं होऊ नये म्हणून आपण करूया, तर व्यासांनी धर्माचा महिमा सांगितलेला आहे आणि त्यांनी इथे असं म्हटलंय की एक प्रसूयते विप्रा एक एव ही नश्यती एकस्तरती दुर्गाणी गच्छतेकस तु दुर्गतिम असहाय्य पिता माता तथा भ्राता सुतो गुरुहु जाती संबंधी वर्गश्च मित्र वर्गस तथैवच। तेव्हा व्यास असं म्हणतात की अरे हे विप्रांनो, तुम्हाला मी असं सांगतो की एक प्रसूतये प्राणी एकटाच जन्माला येतो, एक एव ही नश्यती तो एकटाच मरण पावतो, एकस्तरती दुर्गाणी आणि म्हणाले आपल्या जीवनामध्ये येणारी जी सगळी संकटं आहेत त्या सगळ्या संकटांचा सामनाही त्याला एकट्यालाच करावा लागतो, कारण त्याच्यावरचं संकट शेवटी त्यालाच निपटावं लागतं किंवा त्यालाच त्याचं निवारण करावं लागतं। गच्छत तेकस तू दुर्गतिम आणि त्याचप्रमाणे म्हणाले कठीण समस्या तो एकटाच पार करतो, तो एकटाच अशा दुर्गम कठीण गोष्टींना तोंड देतो आणि दुर्गतीलाही तो एकटाच जातो। तो जर म्हणाला की मी माझ्या कुटुंबाकरता हे सगळं केलं, मी भ्रष्टाचार कुटुंबाकरता केला, अनितीचं वर्तन कुटुंबाकरता केलं, नियमबाह्य व्यवहार कुटुंबाकरता केला, पण आपल्याला ती जशी वाल्या कोळ्याची गोष्ट माहिती आहे तसाच कर्मविपाकाचा सिद्धांत आहे की जो जे करतो ते त्याला भोगावं लागतं। मी कुटुंबाकरता केलं म्हणून कुटुंबाकडे त्याचा दोष येत नाही, भोग मात्र त्याचा त्याला एकट्याला भोगावा लागतो। आणि म्हणून म्हणाले गच्छेत एकच तू दुर्गतीम, तो एकटाच दुर्गतीला जातो, दुसरे कोणी जात नाहीत। असहाय्य पिता माता तथा भ्राता सुतो गुरु, म्हणाले हे कोणीही सहाय्याला येत नाहीत, माता येत नाही, पिता येत नाही, बंधू येत नाही, गुरु येत नाही, कोणी येत नाही। जाती संबंधी वर्गश्च, आपले ज्ञाती बांधव येत नाहीत, नातेवाईक येत नाहीत, घरचे येत नाहीत, जवळचे येत नाहीत। मित्रवर्गस तथैवच, कितीही मैत्री असली तरी सुद्धा ते काही करू शकत नाही, जे आपल्याला भोगायचं आहे ते भोगावंच लागतं। आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय मृतम शरीरम उत्सृज्य काष्ठ लोष्ट समम जना, म्हणाले देह पडला की म्हणाले व्यक्तीचं शरीर जे आहे ते जणू काही काष्ठ आहे, लाकूड आहे किंवा मातीचा ढीग आहे असंच त्याच्याकडे समजून त्याच्याकडे पाहून त्याचा त्याग केला जातो। काय होतं म्हणाले मुहूर्त मीव रोदिता, क्षणभर रडतात, दुःख करतात, शोक करतात, तर तो यांती परांगमुख, त्याला तिथेच सोडून सगळेजण मुख परांगमुख म्हणजे मुख फिरवून किंवा दिशा बदलून परत येतात। तैस्तत् शरीरम उत्सृष्टम धर्म एकोनुगच्छती, अशा म्हणाल्या शरीराबरोबर सगळे जरी निघून गेले तरी त्या शरीराबरोबर किंवा त्या जीवाबरोबर चालणारा फक्त धर्मच आहे, धर्मच त्याच्याबरोबर चालतो आणि तोच एकटा जीवाच्या बरोबर जातो। म्हणून तस्मात धर्म सहाय्यश्च सेवितव्य सतानृभीही, म्हणाले म्हणून मानवा एक लक्षात ठेव की जो सातत्याने आपल्याबरोबर राहतो, जो कधीच आपली साथ सोडत नाही, त्या धर्माचंच अनुसरण करावं किंवा तो धर्मच नेहमी सेवन करावा, त्याला कधीच आपण सोडू नये। आपल्याला पहिल्या दिवशी आपण म्हटलं त्याप्रमाणे की ह्या पुराणांनी अनेक प्रकारची स्तोत्रं दिलेली आहेत आणि ती सगळी स्तोत्रं आपल्याला पुष्कळ बोध करणारी आहेत, पण त्या सगळ्या स्तोत्रांचा काही आपण विचार करू शकत नाही, त्याचं एक प्रतीक रूपाने आपण हे स्तोत्र बघितलेलं आहे। आता यांनी इथे

विषय मांडलाय तो विषय असा आहे की आम्हाला जर परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्ही कशा प्रकाराने प्राप्त करून घ्यावं, त्याकरता मुनी आणि रोमहर्षण यांच्यात संवाद सुरू आहे। तेव्हा रोमहर्षणांना मुलींनी असं विचारलं की आम्हाला मुक्ती देणारा योग जो आहे, म्हणाले त्यांनी मोठ्या काव्यामध्ये वर्णन केलेलं आहे, म्हणाले आपल्या मुखरूपी समुद्रामधून उत्पन्न झालेलं हे वाङ्मयरूपी जे अमृत आहे त्याचं पान करून आम्ही अगदी तृप्त झालेले आहोत। आत्तापर्यंत आम्ही खूप विषय आपल्याकडनं ऐकले म्हणाले, आता आम्हाला आणखीन एक विषय ऐकायचा आहे, तो म्हणजे मुक्तिदायक जो योग आहे त्या योगाचं आपण यथार्थ वर्णन करा। आणि त्यावेळी त्यांनी सांगितल्यावर जे वर्णन करण्याकरता म्हणून ते उद्युक्त झाले आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं रोमहर्षण मुनी किंवा लोमहर्षण, अनेक ठिकाणी रोमहर्षण असा उल्लेख आहे, ते मुनींनी असं सांगितलं की जे व्यासांनी सांगितलं आहे ते आपल्याला सांगतो, त्यामुळे मुळामध्ये पुराणात तिथे व्यास उवाच असंच म्हटलेलं आहे आणि मुनी उवाच, म्हणजे या दोघांच्यामध्ये हे प्रश्नोत्तर स्वरूप आहे आणि ह्या दोघांच्यामध्ये पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष केलेला आहे। म्हणजे मुनींनी प्रश्न असे उपस्थित केलेले आहेत की ज्याचं उत्तर त्या ऋषींनी देताना, म्हणजे व्यासांनी किंवा रोमहर्षणांच्या नावानी किंवा आणखीन ब्रह्मदेवांच्या नावानी, ब्रह्मा जेव्हा बोलतात तेव्हा हे सगळे विषय हे त्यांनी आपल्याला उत्तरादाखल, म्हणजे एक ज्ञानाची किंवा तत्वज्ञानाची बैठक सिद्ध करण्याकरता दिलेली आहे। आणि ह्याला शास्त्रामध्ये पूर्व पक्ष उत्तर पक्ष किंवा सिद्धांत पक्ष म्हणतात, की त्याच्या विरोधी एक मत उभं करायचं आणि ते मत खोडून काढून जे मत योग्य आहे त्या मताची प्रस्थापना करायची, असं साधारण त्याचं स्वरूप आहे। तर इथे हे सगळं पुराणच त्या पद्धतीवर आहे आणि म्हणून सर्व लोकांना, नैयायिकांपासून सगळ्यांना आवडणार आहे, कारण न्यायाची पद्धती इथे अवलंबलेली आहे पूर्वपक्ष उत्तर पक्षाची। आता इथे व्यासांनी उत्तर दिलंय, ते म्हणतात इंद्रियाणां ततैवेषां सर्वेषां ईश्वरं मनः नियमेच विसर्गेच भूतात्मा मनस्तथा। त्यांनी सांगितलं की हे बघा, माणसानी इंद्रिय तपश्चर्या, इंद्रिय निग्रह आणि ज्ञान ह्या सगळ्या आणि सर्वस्वाचा त्याग ह्या सगळ्याच्या शिवाय कुठल्याही प्रकारे तत्वज्ञान किंवा अध्यात्मशास्त्र मनुष्य आत्मसात करू शकत नाही। आणि म्हणून त्यांनी ते सांगण्याकरता जो विषय मांडला आहे तो विषय योगाचा मांडलेला आहे। आणि त्यांनी म्हटलंय हा सामान्य योग आहे, म्हणजे योग याचा अर्थ ध्यानयोग, योग याचा अर्थ मंत्रयोग, लययोग असा त्याचा अर्थ नाही आहे। आणि त्या ठिकाणी जो योग या शब्दाचा अर्थ आहे किंवा राजयोग, म्हणजे योगाचे चार प्रकार म्हणायचे तर जे सुविख्यात आहेत, पण इथे जो सांगितलेला आहे योग तो त्यांनी सांगितला आम्हाला फक्त मोक्ष प्राप्त करून पाहिजे, त्याकरता आम्ही काय करावं, त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की म्हणाले आम्ही तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगतो की संसार बंधनाचा नाश करण्याकरता जो योग अपेक्षित आहे किंवा जे करावं असं म्हटलेलं आहे त्याला, त्याचं वर्णन असं थोडक्यात करता येईल की मनुष्यानी आपल्या गुरुची भक्तीपूर्वक आराधना करावी आणि त्या पुरुषांनी, त्या साधकांनी योगशास्त्राचा, इतिहासाचा, पुराणांचा, वेदांचा अभ्यास करावा, आहार आणि देशकालाचं ज्ञान करून घ्यावं आणि ते सर्व प्राप्त केल्यानंतर आपलं अंतःकरण निर्द्वंद्व बनवावं आणि परिग्रह शून्य, याचा अर्थ आता या हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हा जो वृत्तीतला भाग आहे हा सुटावा आणि मनुष्याच्या ठिकाणी अपरिग्रह म्हणजे संग्रह करण्याची वृत्ती सुटावी आणि द्वंद्व सुटावं, म्हणजे जसं आज थंडी आहे, थंडी आहे थंडी, आता कसं जावं, नको आई ग आई सुरू होतं माणसाचं, थंडी आली की उन्हाळा आला की अरे देवा इतकं ऊन आहे, सारखा दाह होतो आहे, नको आता कुठं जाणं नको, घरामध्ये आपले पंखे लावावेत, वाळ्याचे पडदे लावावेत, नाहीतर एअर कंडिशनर लावावा आणि बसावं एअर कंडिशन रूममध्ये, काय असा मनुष्य येणारं कोणतंही द्वंद्व सहन करायला तयार होत नाही। जसं भगवद्गीताकारांनी म्हटलेलं आहे की शीत उष्ण सुखदुःख आणि मान अपमान ही जी तीन द्वंद्व आहेत ती शरीराच्या पातळीवर शीत उष्ण आहे, सुखदुःख मनाच्या पातळीवर आहे आणि मान अपमान अहंकाराच्या पातळीवर आहे, ही जी तिन्ही द्वंद्व आहेत
या तिन्ही द्वंद्वापासून दूर व्हावं. त्यांनी सांगितलं जितकं दूर होणं शक्य आहे, जितकं त्यापासून बाजूला जाणं शक्य आहे तेवढं बाजूला जावं, आणि आपल्या मनाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे संग्रह वृत्तीचा अवलंब न करता म्हणजे पूर्णपणे लोभरहित होऊन आपल्या जीवनामध्ये योगाचा अभ्यास करावा. अन्न काय खावं, त्यांनी सांगितलंय सातू जव, नंतर कंद मुळं फळं आणि दूध ह्याचा अधिकाधिक वापर करावा, आणि हा आहार हा योगाकरता अधिक योग्य आहे. आता केव्हा अभ्यास करावा म्हटलंय, हा अभ्यास करण्याची स्थिती आमची येणं फार कठीण आहे. त्यांनी म्हटलं की ज्यावेळी मन व्याकुळ नसतं, ज्यावेळी कानावर शब्द येत नाहीत, जेव्हा तहान आणि भुकेचे कष्ट वाटत नाहीत, जेव्हा हर्ष आणि शोक विकार राहत नाहीत, जेव्हा सर्दी आणि उष्णता यांची बाधा होत नाही, अशा वेळी योगसाधना करावी. अशी यातली सगळी अनुकूल वेळ आम्हाला कधीच लाभत नाही, आणि त्यामुळे व्यवहारामध्ये आपण असं म्हटलंय की असाल तेथून पुढती चला, यत्न सोडा ना. जशी परिस्थिती असेल तशी, परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर साधना करू, तर जन्मभर परिस्थिती अनुकूल व्हायची नाही. त्यामुळे आहे ह्या परिस्थितीला अनुकूल समजून साधना करणं हेच त्या साधनेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जिथं फार शब्दांचा उच्चार केला जातो, म्हणजे आता आपलं घर इथे आहे आणि या घरावरून जर सारख्या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक आहे आणि सारखे आवाज येतात, तर त्यांचं म्हणणं असं की ध्यानाकरता त्या जागी बसू नये, फार आवाजाच्या ठिकाणी बसू नये. आणि गोशाळा आहे, पवित्र आहे स्थान, पण म्हणाले गोशाळा जर नीट नाही तर अशा तुटक्या फुटक्या गोशाळेत बसू नये. नंतर ज्या ठिकाणी जनावरं निघण्याची भीती आहे अशा स्थानावर बसू नये. स्मशानाच्या बाजूला जाऊन साधना करू नये. असे काही लोक आहेत, मला पुण्यातही माहिती आहेत, की जे स्मशानात बसून साधना करतात. म्हणाले नदीच्या तटावर बसून साधना करायची असेल तर तितकं सुरक्षित परिसर असेल तरच करावी, नाहीतर करू नये. अग्नीच्या जवळ बसून साधना करू नये. म्हणाले देववृक्षांच्या खाली बसून साधना करू नये. भयदायक स्थानावर बसून साधना करू नये. विहिरीच्या जवळ बसू नये. वाळलेल्या पानावर कधी बसून योगाचा अभ्यास करू नये. म्हणाले या स्थानांच्यावर बसून याची पर्वा न करता जो योग साधना करील त्याला काय त्रास होतात ते सांगितलंय. त्यांनी म्हटलंय त्याला बहिरे पण येऊ शकतं, त्याला मुके पण येऊ शकतं, त्याला आंधळे पण येऊ शकतं, त्याला ज्वरा आदी दोष लागू शकतात. आणि म्हणून म्हणाले भोजन नियमित असावं, भोजनानंतर 4-5 तास गेल्यानंतर साधनेला बसावं, इंद्रियांच्यावरती नियंत्रण असावं, काय झोप येते, कंटाळा येतोय, विचार भरकटतायत आणि बसावं असं होऊ नये. सुंदर आसनावर बसावं, पूर्वाभिमुख बसावं आणि योगसाधना करावी. आसन सुखद असावं, आसन स्थिर असावं. अनेक ठिकाणी सांगितलंय, पतंजलीने योगसूत्रात सांगितलंय स्थिरही सुखही आसनम, म्हणजे स्थिरम सुखम आसनम सांगून त्यांनी सूत्र सांगूनच विषयाचा चर्चा केली आहे. भगवद्गीताकारांनी सुद्धा सांगितलंय की स्थिर आणि सुखदायी आसनं असल्याशिवाय म्हणाले साधनेला बसू नये. आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी आसन अधिक उंच अधिक खाली नसावं, योग साधक निस्पृह असावा, सत्यवादी असावा, पवित्र असावा, आणि निद्रा आणि क्रोध याच्यावर त्याचं नियंत्रण असावं. कारण काय आहे, बसल्यानंतर डोक्यात क्षोभ आहे असं होता कामा नये. आणि म्हणून त्यांनी ती जी वर्णनं केली आहेत, ती वर्णनं करताना त्यांनी असं सांगितलंय की तो कसा कसा असावा त्याचं वर्णन सांगताना ते म्हणतात की या ठिकाणी एकाग्रम चिंतयेन नित्यम योगोन्नो द्विजते मनाहा, उद्विग्न झालेलं मन असू नये. येनोपयेन शक्येत नियंतम चंचलम मनाहा तत्र युक्तो निषेवेते न चैव विचले तत्तहा. शून्यागाराणि एकांतामध्ये ज्या भवनामध्ये शांतता आहे अशा ठिकाणी बसावं. च एकाग्रो म्हणाले अंतःकरण एकाग्र करावं. निवासार्थम उपक्रमेत त्या ठिकाणी बसण्याचा उपक्रम म्हणजे साधनेला सुरुवात तिथे करावी. नाती व्रजेत परम वाचा कर्मणा मनसा पिवा म्हणाले वाणीनी आसक्त होऊ नये, मनानी आसक्त होऊ नये आणि कर्मानी आसक्त होऊ नये.
जो वाणीनी आसक्त आहे तो त्या विचारांमध्ये व्यस्त होऊन त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात. जो आपल्या कर्मामध्ये आसक्त होतो, म्हणजे ज्याला खूप बोलायची सवय आहे, ज्याला योगाचा अभ्यास करायचा आहे, ज्याला साधना करायची आहे, त्यांनी अधिक बोलू नये. वाणीचं मौन आहे, म्हणजे प्रत्यक्ष तोंडाने बोलणं हे त्यांनी कमी करावं. कर्म फार धावपळ धावपळ करत कामं करू नये. आपण सकाळी उठल्यापासून घड्याळाच्या बरोबर जी कसरत करतो आणि जो आपल्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी हे काम कसं लवकर होईल, ते काम कसं लवकर होईल, एका कामाच्या वेळी दोन कामं, एका कामाच्या वेळी चार कामं, मनुष्य जितका व्यस्त राहून अधिक व्यग्र होऊन अधिक चंचल होऊन अधिक कामं करतो तोही साधनेला योग्य नाही. आणि त्यांनी म्हटलंय की मनानी पण आसक्त होऊ नये, मनानी आसक्त होऊ नये. खरं म्हणजे आपल्याकडे मौन हे वाणीचं आहे म्हटलंच नाही आहे, मौन हे मनाचं तप आहे असंच म्हटलंय. कारण वाणीनी नाही बोललो, शरीरानी नाही ताडताड फाडफाड केलं, आपला उद्वेग नाही दाखवला. मनुष्य उद्विग्न असला की त्याची सगळी बॉडी लँग्वेज बदललेली असते, त्याच्या शरीराचा सगळा व्यवहार बदललेला असतो, तोंडाचा पट्टा चालू असतो. त्यांनी सांगितलं की एखादा मनुष्य नाही तोंडाने बोलणार, नाही शरीराने आपला उद्वेग प्रकट करणार, पण आतल्या आत धुमसत राहिला तर काय करायचं. आणि म्हणून त्यांनी मौन हे वाणीचं तप सांगितलं नाही आहे, मौन हे मनाचं तप आहे असं म्हटलंय. की अंतःकरणानेच तो शांत झाला पाहिजे, तरच मौन आहे. बाह्य मौनाला अर्थ फारसा नाही. आणि म्हणून त्यांनी उपेक्षको यताहारो लब्धा लब्ध समो भवेत म्हणाले. जो अनेक गोष्टींची उपेक्षा करतो, हे असं का झालं, हे मला पटत नाही, माझं नुकसान झालं नसेल, पण माझा त्याच्याशी जो वाद आहे तो तात्विक आहे, माझा संताप आहे तो सात्विक आहे, ते म्हणतात ते योग आणि साधना करणाऱ्यांनी तत्व आणि सत्व याची भाषाच करू नये. त्यांनी जी गोष्ट आपल्याला त्रासदायक आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं. म्हणून त्यांनी उपहासही न म्हटलंय, त्याचा उपहास करावा, सोडून द्यावं, उदासीन राहावं त्याच्याविषयी. दुसरं त्यांनी म्हटलंय की नियत आहार असावं, आहाराच्या विषयी सुद्धा असंच पाहिजे तसंच पाहिजे, त्याच्याविषयी चव ढव काही ठेवू नये. आणि दुसरं काय मिळालं आणि काय मिळालं नाही या बाबतीमध्ये समान असावं, मन त्या बाबतीत शांत असावं, मन त्या बाबतीत स्थिर असावं असं त्यांनी म्हटलंय. आणि पुढे ते असं म्हणतात की आता पुन्हा मूळ मुद्द्याशी येतात की विद्या तप आणि इंद्रिय निग्रह या सगळ्याचा त्याग केल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. या पुराणाने सांगितलं इंद्रियाला काय असायचं ते असू द्या, मनाला काय असायचं ते असू द्या, बुद्धीला काय असायचं ते असू द्या, काय करा म्हणाले, इंद्रियाला सांगा आत्म्याच्या बरोबर जा, मनाला सांगा आत्म्याच्या बरोबर जा, आणि बुद्धीला पण सांगा आत्म्याच्या बरोबर जा. म्हणजे तिघेही प्रत्येक क्षणी आत्म्याच्याच बरोबर जायला लागले तर तिघांना रस्ता एकच आहे, न अन्य पंथ हा विद्यते आयनाय, उपनिषदांनी सांगितलंय तसं, की दुसरा मार्ग असूच शकत नाही. आमच्या गायत्री मंत्रांनी सुद्धा म्हटले की धियो यो न प्रचोदयात, की आमची बुद्धी सन्मार्गावर प्रेरित कर. आमची म्हणजे कुणाची, आमची पण आमच्या शत्रूंची पण, जे मला पाण्यात पाहतात त्याची पण बुद्धी सन्मार्गावरच प्रेरित कर. मग आपण म्हणू त्याच्याकरता कशाला मागायचं, उपनिषद म्हणतात किंवा आमच्या प्रार्थना मंत्र म्हणतात किंवा वेद म्हणतो की तुम्हाला एवढी भय कशाचं, सन्मार्ग हा सगळ्यांकरता एकच आहे. तुमचा शत्रू असला तरी त्या मार्गावर आल्यावर तुमचा शत्रू राहणारच नाही आहे. मग शत्रुत्व धरायचं कशा करता, मना शत्रुते मित्र मानित जावे, शत्रुत्व भावना ठेवूच नका. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्यामध्ये भेदभाव आहे, विचार कशाला करता, त्या सगळ्यांना एका आत्म्याशी गुंतवून टाका, त्याच्याशी जोडून टाका. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे शास्त्र आहे हे योगशास्त्र आहे, पण हे योगशास्त्र कशाचं आहे, हे ज्ञान योगशास्त्र आहे. त्यांच्याकडे त्यांनी जर त्याला नाव दिलंय हे या पुराणाचं वैशिष्ट्य आहे, या पुराणात त्याची चर्चा केली आहे. या पुराणाने सांगितलं इंद्रियाला काय असायचं ते असू द्या, मनाला काय असायचं ते असू द्या, बुद्धीला काय असायचं ते असू द्या, काय करा म्हणाले, इंद्रियाला सांगा आत्म्याच्या बरोबर जा, मनाला सांगा आत्म्याच्या बरोबर जा, आणि बुद्धीला पण सांगा आत्म्याच्या बरोबर जा.
म्हणजे तिघेही प्रत्येक क्षणी आत्म्याच्याच बरोबर जायला लागले तर तिघांना रस्ता एकच आहे, न अन्य पंथ विद्यते आयनाय, उपनिषदांनी सांगितलंय तसं, की दुसरा मार्ग असूच शकत नाही. आमच्या गायत्री मंत्रांनी सुद्धा म्हटले की धियो यो न प्रचोदयात, की आमची बुद्धी सन्मार्गावर प्रेरित कर. आमची म्हणजे कुणाची? आमची पण, आमच्या शत्रूंची पण. जे मला पाण्यात पाहतात त्याची पण बुद्धी सन्मार्गावरच प्रेरित कर. मग आपण म्हणू त्याच्याकरता कशाला मागायचं? उपनिषद म्हणतात किंवा आमच्या प्रार्थना मंत्र म्हणतात किंवा वेद म्हणतो की तुम्हाला एवढी भय कशाचं? सन्मार्ग हा सगळ्यांकरता एकच आहे. तुमचा शत्रू असला तरी त्या मार्गावर आल्यावर तुमचा शत्रू राहणारच नाही आहे. मग शत्रुत्व धरायचं कशा करता? मना शत्रुते मित्र मानित जावे, शत्रुत्व भावना ठेवूच नका. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्यामध्ये भेदभाव आहे, विचार कशाला करता? त्या सगळ्यांना एका आत्म्याशी गुंतवून टाका, त्याच्याशी जोडून टाका. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे शास्त्र आहे हे योगशास्त्र आहे, पण हे योगशास्त्र कशाचं आहे? हे ज्ञान योगशास्त्र आहे. त्यांच्याकडे त्यांनी जर त्याला नाव दिलंय हे या पुराणाचं वैशिष्ट्य आहे. या पुराणात त्याची चर्चा केली आहे. म्हणून म्हणाले हे जे ज्ञान योगशास्त्र आहे, हे ज्ञान कशाने येतं? या योगशास्त्राच्या ठिकाणी यश कशाने येतं? तर हे ज्ञान घेतल्याने येतं, आणि हा अशा प्रकारे अभ्यास करण्याकरता नियम जोडल्याने येतं. आणि पुढे ते म्हणतात की शमदम संपन्न जो योगी आहे तो योगी पुरुष काय करू शकतो किंवा त्यांनी काय करावं? तर आपल्या ठिकाणी काम क्रोध लोभ भय आणि स्वप्न हे त्यांनी पाच दोष मानलेले आहेत, ह्या दोषांपासून दूर जावं. कारण कामना योग्यानी वृत्ती आपल्या अंतःकरणात ठेवावी हा मुळी दोषच आहे. योगश चित्तवृत्ती निरोध हा, योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. आणि त्याच योगाचं कोणतं सूत्र घेतलंय त्यांनी? तिसरं सूत्र घेतलंय की तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, की द्रष्टा आपल्या स्वस्थानावरती असतो. केव्हा असतो? जेव्हा इंद्रिय त्या स्थानावर जाऊन बसतं तेव्हा, मन तिथे जाऊन बसतं तेव्हा, बुद्धी तिथे जाऊन बसते तेव्हा. म्हणून ते म्हणतात कामना नको, दुसरा दोष क्रोध नको, तिसरा दोष लोभ नको, चौथा दोष भय नको, आणि पाचवा दोष स्वप्न नको. स्वप्न नको म्हणजे मनुष्य कल्पनारंजनात राहतो. स्वप्न याचा अर्थ काय आहे? की वास्तवता सोडली आम्ही आणि आम्ही प्रातिभासिक सत्तेमध्ये गेलो. तत्वज्ञान शंकराचार्यांनी ते फार चांगलं उलगडून सांगितलंय. ते म्हणतात पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता अशा तीन सत्ता माणसाला व्यवहारात स्वीकाराव्या लागतात. अद्वैताची भाषा बोलली तरी व्यवहारामधलं जे अद्वैत आहे ते अद्वैत इतकं सबगोलंकार अद्वैत नाही आहे. आणि म्हणून त्याकरता भगवद्गीताकारांनी सुद्धा सांगितलं की पंडित आहे, पशु आहे आणि पक्षी आहे किंवा असे वेगवेगळे विद्वान आहेत, या सगळ्यांच्या ठिकाणी अद्वैतामध्ये हे सगळे एकाच पातळीवर आहेत. त्यांच्या अंतरात्म्यामध्ये एकच परमात्मा निवास करतो. मग पंडिताला गवत खायला दिलं तर कुठे बिघडलं? कारण त्याला अन्नच दिलं पाहिजे असं कोणी सांगितलं? अद्वैत आहे, कोणालाही काही द्यावं म्हणाले असं होत नाही. भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करह चित, अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण.

गर्ववासी मना सज्जना भेटवी रागवासी। सगळे श्लोक म्हटलं तर सोपे आहेत आणि म्हटले तर अवघड आहेत। प्रत्येक शब्दाचा अर्थ लावता आला पाहिजे आणि एकमेकाचा चरणाशी अर्थ लावता पाहिजे। आता ह्याच्यात त्यांनी शेवटचा चरण आहे, मना सज्जना भेटवी रागवासी। मनाला प्रार्थना केली आहे, कुणाला राघवाला भेटायचं आहे तर जीवाला राघवाची भेट घडवून द्यायची। मग आड काय येत आहे? आड येत आहे ते मन आड येत आहे। मनाच्या नाना कल्पना, वासना, इच्छा, कामना ह्या सगळ्या गोष्टी आड येत असल्यामुळे वस्तुत जीव हा ब्रह्मरूपच आहे, आत्मरूपच आहे। असं असताना त्याला त्या राघवाची, आत्मारामाची भेट होत नाही आहे। म्हणून इथं त्यांनी मना सज्जना, आपण बघितलं की मनाला सज्जना म्हणून पुन्हा पुन्हा आळवलेलं आहे समर्थाने। मन सज्जन तसं नाही आहे, पण त्याला जर सज्जन करायचं ठरवलं आणि ते जर वळलं तर मात्र ते अतिशय आपल्या साधनेच्या दृष्टीनं, भगवत प्राप्तीच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त ठरतं। म्हणून ते मनाला म्हणतात, मना सज्जना भेटवी राघवासी। राघवाची भेट करून द्यायची आहे। इथं भेट याचा अर्थसुद्धा लक्षात घ्यायचा आहे की दोन व्यक्ती जशा एकमेकांना भेटतात तशी ही भेट नाही आहे। त्या जीवाला असं द्वैतातली भेट अपेक्षित नाही आहे, तर त्या जीवाला त्या आत्म्याशी, आत्मारामाशी एकरूपच होऊन जायचं आहे। म्हणून ते मनाला प्रार्थना करत आहे की मन जर बाजूला झालं, मनाचं जर उन्मन झालं, आमन झालं, आत्यंतिक निर्मळ मनाचा लय जर झाला, असं जर झालं तर राघवाची भेट घडू शकेल। म्हणून मना सज्जना भेटवी राघवासी। मग आता अशी जर भेट करायची असेल तर काय करायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये पहिल्या दोन चरणात त्यांनी सांगितलं आहे, मना वासना चुकवी ये रझारा। काही चुकवायला सांगितलं आहे, सोडायला सांगितलं आहे, आणि मगच सज्जनांना सांगितलं, मना सज्जना राघवाची भेट करून देतो असं म्हटलं आहे। तर पहिल्या चरणात त्यांनी काय म्हटलं आहे, मना वासना चुकवी। आता चुकवी हा जो शब्द आहे हा वासनेकडेही घ्यायचा आणि येरझाराकडेही घ्यायचा। वासना चुकव आणि येरझाराही चुकव ह्याची प्रार्थना देखील पुन्हा मनालाच केली आहे, कारण वासना या त्याचं स्थान मनामध्येच आहे। मनातच वासना असतात, चांगल्या वाईट ज्या काय वासना असतील त्या मनातच असतात, आणि त्या वासनांच्यामुळेच या येरझारा म्हणजे जन्माचं येणं आणि जाणं हे दोन्ही अवलंबून असतं। पुनरपि जननम पुनरपि मरणम या येरझारा या वासनेवर अवलंबून असतात। म्हणून पहिल्या चरणात ते म्हणतात, मना वासना चुकवी आणि येरझारा चुकवी। आणि म्हणून मागच्या श्लोकामध्ये त्यांनी जे गर्भवासाचं दुःख सांगितलं आहे तो चरण पुन्हा ह्याच्यातही घडला आहे की हा गर्भवास जर चुकवायचा असेल, या एरझारा जर चुकवायच्या असतील, तर वासना सगळ्या ज्या आहेत त्या शुद्ध झाल्या पाहिजेत। आत्ताच्या वासना या विषयासंबंधीच्या वासना आहेत, त्या वासना नको आहेत। तर वासुदेवावशीची वासना असेल तर चालेल। म्हणून मना वासना वासुदेवी वसुदेव असं म्हटलं आहे पुढे समर्थाने, तर ती वासना इकडची काढायची आहे आणि तिकडं लावायची आहे असं त्यांना म्हणायचं आहे। आता दुसऱ्या चरणात ते काय म्हणतात, मना कामना सांडिरे द्रव्यदारा। इथं देखील काय टाकायचं तेच सांगतायत। वर जसं चुकवी म्हटलं तसं इथं सांडी म्हटलं आहे। आता काय सांडायचं हा ही शब्द दोन्हीकडे घ्यायचा, कामना सांडी आणि द्रव्यदारा ह्याच्याविषयी जी इषण आहे, द्रव्येषणा दारेषणा ही देखील टाकायला सांगितलेली आहे। तीन इषण आहेत, त्यातली द्रव्येषणा दारेषणा ही आपल्याला फार व्याप करणारी आहे, लोकेषणा त्या मनाने जरा कमी आहे। पण इथं ते म्हणतात द्रव्य दारा यांची कामना सांडी रे। आता प्रश्न असा इथं येतो, द्रव्याची कामना पूर्ण टाकून चालेल का? नाही चालणार। कारण देह धारणेसाठी, संसार चालवण्यासाठी काही ना काहीतरी द्रव्याची अपेक्षाही असते, त्याशिवाय चालत नाही। त्यामुळे आवश्यक तेवढं द्रव्यार्जन करायला पाहिजे, त्याचा उपयोग योग्य त्या तऱ्हेनं करायला पाहिजे। परंतु ते द्रव्य साठवताना वेड्यावाकड्या मार्गाने साठवू नये, त्याचबरोबर त्याचा लोभही धरू नये। आपल्याला किती गरज आहे त्याची विचार करून तेवढ्याच द्रव्याची अपेक्षा धरावी,

म्हणून ते द्रव्यसुद्धा योग्य मार्गाने मिळवायचं आहे आणि योग्य मार्गाने खर्च करायचं आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे द्रव्यदारा ह्याच्याविषयी जी कामना आहे ती सांडी रे. आणि तिसऱ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे मना यातना थोर हे गर्भवासी. इथं पुन्हा त्यांनी सांगितलं आहे मागच्या श्लोकाप्रमाणे की पुन्हा पुन्हा गर्भवास येतो, त्या गर्भवासामध्ये त्या जीवाला किती त्रास होतो, किती कष्ट भोगावे लागतात हे लक्षात घेऊन पुन्हा गर्भवास नको, म्हणजे पुन्हा जन्म नको. आणि तो जन्म जर नको म्हणायचा असेल तर जीवाला ह्याच जन्मामध्ये राघवाशी एकरूप होऊन गेला पाहिजे, जीव आपला मूळ स्वरूपामध्ये गेला पाहिजे. तिथं जर तो गेला तरच या यातना चुकणार आहेत. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे मना यातना थोर, खूप यातना आहेत गर्भवासामध्ये. मग आता काय कर, मना सज्जना भेटवी राघवासी. त्यांना सांगायचं आहे जे मुख्य हेच सांगायचं आहे की जीवाला राघवाची भेट करून दे. पण त्यासाठी काय टाकायला पाहिजे ते सांगितलं आणि भेट घडवून दे अशी प्रार्थना मनाजवळ केलेली आहे. म्हणून या चारही चरणामध्ये मनालाच त्यांनी काही काही सांगितलेलं आहे, काय सोडायचं आणि काय धरायचं ते. म्हणून मनाचे श्लोक मनोबोध असं आपण म्हणतो, त्याचाच अर्थ असा की मनाला हे वळवलं पाहिजे हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे समर्थाने ह्याच्यात काय सांगितलं आहे ते आपण बारकेपणाने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मना वासना चूकवी येर झारा, मना कामना सांडी रे द्रव्यधारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींना ढोंगबाजी करणाऱ्या लोकांचा मनस्वी राग यायचा, कारण अध्यात्माच्या नावाखाली हे लोक समष्टीची फसवणूक करायचे। गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून, कपाळावर चंदनी टिळा लावून, खडावांचा आवाज करत, एक बुवा अभंग म्हणत अक्कलकोटभर भिक्षा मागत हिंडत राहायचा। प्रत्यक्ष भगवंत स्वामी समर्थांच्या रूपात अवतीर्ण झालेला असताना हा ढोंगी माणूस गावभर साधुपुरुषाचं सोंग घेऊन हिंडत होता हे काही स्वामी भक्तांच्या लक्षात आलं होतं। त्यांनी स्वामींच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा स्वामी म्हणाले, त्याचं सोंग उद्या सकाळी उघड करू। स्वामींची स्वारी त्यांचे भक्त श्री गणपतराव जोशी यांच्या अंगणातच पहाटेस आली आणि स्वामी अंगणात आसन मांडी घालून बसले। गणपतराव जोशी स्वामींना आग्रह करून घरात बोलवत होते तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्ही सुद्धा इथेच बसा। स्वामींच्या भोवती त्यांची भक्तमंडळी उभीच होती। इतक्यात तो ढोंगी बुवा भजनं म्हणत पायातल्या खडावा वाजवत गणपतराव जोशांच्या अंगणात आला। स्वामींनी त्या ढोंगी बुवाकडे भेदक नजरेने पाहिलं, मात्र त्याची भीतीने एकदम गाळण उडाली। स्वामी एकदम हसायला लागले, कुणालाच काही कळेना। स्वामी म्हणाले, बुवांच्या घरी जा म्हणजे कळेल। काही स्वामी भक्त मंडळी बुवांच्या घरी धावतच गेली तेव्हा त्यांना एक रूपसुंदर बाई बुवांच्या घरात दिसली। तिच्या एकंदर पेहरावावरून ती बुवांची पत्नी नाही हे लगेच लक्षात आलं। लोकांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात खरा प्रकार आला। बुवांनी आपल्या ह्या साधू वेशाच्या बळावर दुसऱ्या एका पुरुषाच्या लग्नाच्या बायकोला फूस लावून आपल्या नादी लावलं होतं। दिवसा हरिनाम आणि रात्री वासनेच्या अजगर मिठीत राहणारा हा ढोंगी बुवा आहे हे लोकांच्या लक्षात आलं। स्वामींनी काहीही विशेष न बोलता बुवांच्या ढोंगी अस्तित्वाचा बुरखा फाडला होता। साधू बुवाची लाज गेली होती। संपूर्ण अक्कलकोटभर ही बातमी झाली। ह्याचा परिणाम असा झाला की तो ढोंगी बाबा आपल्या त्या फटाकड्या स्त्रीला घेऊन अक्कलकोटातून पळून गेला, कारण त्याची पापी वृत्ती स्वामींमुळे उघड झाली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपलं मन आणि एकूण अस्तित्व भगवंत नामातच गुंतलेलं हवं। मनात दुसरा कुठलाही विचार कधीच डोकावता कामा नये। एका नामस्मरणामुळे भगवंत आपल्या अगदी निकट येतो हा प्रत्येक नामधारकाचा अनुभव आहे। नामात अपूर्व प्रेम असल्याशिवाय भगवंत प्रकटच होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। श्री गोंदवलेकर महाराज ह्या संदर्भात म्हणतात, नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रकटेल पुरुषोत्तम।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8, याचं पुनःप्रसारण रात्री 8.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 3 ऑगस्ट. भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. जिथं दुःखच नाही तिथं आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार. अनन्य भक्त व्हावं आणि तो आनंद पाहावा. भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असं दिसतं, म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो. एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिलं तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही. म्हणजे सर्व ठिकाणी एक अभाव झाला. जिथे दुःखाचं कारणच नाही तिथे सर्वच आनंद असतो. त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरं काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला. समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेलं. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही, म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच गुरु आज्ञेप्रमाणे वागावं. आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावं म्हणजे आपलं हित होतं. एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्लं तर ते खारट लागल्या वाचून राहणार नाही. त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झालं. पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने जे पुष्कळ सुख मिळतं असं मानणं हा भ्रम आहे. खरं किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचं सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असतं. भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसं आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावं लागतं. आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींचीच जास्त आरास करतो. आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावं लागतं. आपल्या फायद्याचं केलं तरच आपला प्रपंच, भगवंताचं स्मरण तेवढाच आपला प्रपंच. आपण आईबापांवर, नवरा बायकोवर, मुलांवर, नातेवाईकांवर, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही. आपलं दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावं ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगितलं.

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अव मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राह की त्यात
1: अव पण राहायला

0: हाटकच लुगडा तुटकी चोळी।
1: अग ती तरी कुठ मिळती?
0: अव फाटकच लुगडन तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवा

श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

मदला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे

0: वाल्मीका सारिका मान्यायिका नमस्कार माता सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की देवर्षि नारद भगवान की जय।
1: नारद भक्ति सूत्रांच चिंतन आपण करत आहोत। भगवंताबद्दलच प्रेम म्हणजे भक्ति हे आपण पाहिलं। वेगवेगळ्या ऋषि मुनींची भक्तीबद्दलची काय मत आहेत।

कोणती साधना करावी, कुठल्या मार्गाने जावं, हे एक नवीन प्रकरण 34व्या सूत्रापासून सुरू होत आहे। तर पहिलं 34वा सूत्र आहे, तस्याः साधनानि गायन्ति आचार्याः। या भक्तीच्या वेगवेगळ्या साधनांचं गायन आचार्य करतात। दोन शब्द महत्त्वाचे आहेत, एक आचार्य आणि दुसरा गायंती। कोणाला आचार्य म्हणायचं? अलीकडे आचार्य, संत, सत्पुरुष हे शब्द फार लूज झालेले आहेत। झटकन आपण कोणालाही ते वापरतो। कवी हा शब्द सुद्धा महाभारत काळामध्ये ज्ञानी पुरुषाला कवी हा शब्द वापरला जात होता। आता कवी झाले उदंड, कवींचे माजले बंड अशी सध्या परिस्थिती आहे, आणि त्यात नवकवींबद्दल काय सांगायची सोय राहिलेली नाही आहे। ठिकठिकाणी कवी संमेलनं, काव्य संमेलनं भरत राहतात, पण भगवद्गीतेच्या काळात कवी पुराणम ते जे शोक आहे त्यात कवी म्हणजे ज्ञानी पुरुष, तत्वदर्शी पुरुष। काव्य स्फुरतच त्याला होतं ज्याला ज्ञान झालेलं आहे, तोच कविता करत होता। तसा आचार्य हा शब्द सुद्धा आचितोने शास्त्रार्थ आचार्य स्थापयत्यपि स्वयं अपि आचार्यस्तु स आचार्य इति स्मृतः। जो स्वतः आचरण करतो त्याला आचार्य म्हटलेला आहे। फक्त प्रस्थांतरेचा सगळा अभ्यास केला, काशीला गेले, तिकडून आचार्य पदवी प्रदान केली, संपादन केली, आणि मग आचार्य अमुक अमुक म्हणून सगळीकडे मिरवायला लागले, फिरायला लागले। तिकडे पीएचडी सारखी पदवी नाही आहे, आचार्य ही पदवी पीएचडी सारखी नाही आहे। आचरणाने सिद्ध होत तो आचार्य। म्हणून मला एक प्रसंग आठवतोय, पांडुरंग शास्त्री आठवल्यांची पुण्यामध्ये व्याख्यान होती। मी सांगतो गोष्ट 50 वर्षापूर्वीची आहे। पांडुरंग शास्त्री एकदम तरुण होते आणि मामासाहेब दांडेकरही तरुण होते, आणि मामासाहेब दांडेकर एस पी कॉलेजचे प्राचार्य होते। एवढे तरुण नव्हते, मामासाहेब बने जास्त होते त्यांच्यापेक्षा, पण दादा अगदीच तरुण होते। आणि पुण्यात त्यांचं भगवद्गीतेवर व्याख्यान होतं, त्याला अध्यक्ष मामासाहेब दांडेकर होते। कार्यक्रम संपल्यानंतर मामासाहेब दांडेकरांची आणि आप्पांची बैठक, दादांची बैठक झाली। त्यावेळेस मामासाहेब दांडेकर सप महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि पुणे विद्यापीठाची अभ्यासक्रम ठरवणारी जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष होते। त्यावेळेस त्यांच्या शब्दाला तिथे वजन होत। तर मामासाहेब दांडेकरांनी पांडुरंग शास्त्रींना विचारलं की दादा, भगवद्गीता बीएला आणि एमएला कंपल्सरी करू का? माझ्या हातात आहे म्हटले ते। मी जर शब्द टाकला तर कोणी विरोध करणार नाही, आणि बीएला आणि एमएला मुलांना भगवद्गीता कंपल्सरी शिकता येईल। तेव्हा पांडुरंगशास्त्री म्हटले अजिबात नाही, म्हटले भगवद्गीता कुणीही शिकवायची नाही, म्हटलं ती तुम्ही शिकवायची प्राचार्य म्हणून नव्हे, वारकरी संप्रदायाचे आचार्य म्हणून। नाही तर म्हणले स्टाफ रूम मध्ये सिगरेट उडतील आणि लगेच मग वर्गात येऊन भगवद्गीतेचा तिसरा अध्याय सांगतील, कर्म नीट करणार नाही, पेपर फोडतील, वाटेलचे उद्योग करतील, पगाराची संपावर जातील, आणि मग तिथं आल्यानंतर भगवद्गीतेत कर्मण्य अधिकार ते महाफलेशु कदाचन याच्यावर तासभर शिकवत राहतील, त्याचा काही उपयोग होणार नाही। गीता सांगायची कोणी? आचार्य याचा अर्थच असा की जो आचरणामध्ये आणतो आहे त्याने सांगायचं, त्याला आचार्य म्हटलेलं आहे। की स्वतः आचरणाने ते तत्व कसं सत्य आहे हे तो सिद्ध करतो। तसं मीराबाईंच्या जीवनात नारद भक्ती सूत्र पाहायला मिळतात, तुकाराम महाराजांच्या जीवनात नारद भक्ती सूत्राचं दर्शन घडतं, आणि असे हे भक्तीची साधनं गायंती आचार्य म्हटलंय, त्याचं ते गायन करतात। आपली संस्कृती एकदम पोएटिक आहे, त्याच्यामध्ये रुक्षता नाही आहे, एक प्रकारची रसिकता आहे।

0: मुळातच रसो वैसा हा विष्णूचं वर्णन आहे, भगवंताचं वर्णन, तो रसप्रधान आहे म्हटलेलं आहे. मग जो स्वतः असा रसरशीत आहे त्याच्याबद्दल जे बोललं जाईल ते नुसतं बोललं जाणार नाही, ते पद्य असेल. माऊलीने म्हटलेलं आहे, वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे बरवा परतत्व स्पर्शू व्हायचा. जो सतत अशा भगवंताच्या चिंतनात आहे त्याला काव्य स्फुरत, तो बोलेल ते काव्यच बोलेल. ज्याचे हृदय भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावेची बोलत ते ब्रह्मनिरूपण, समर्थाने व्याख्यात केलेली आहे. पोएट्री इज द आउटबर्स्ट अँड पॉवरफुल फिलिंग, आउटबर्स्ट ऑफ पॉवरफुल फिलिंग, स्पॉन्टिन्युअस फ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग. उत्कट भावना आज निर्माण झाली आहे, तिचा उद्रेक, त्याचा आउटलेट, त्याचा अनिरुद्ध प्रवाह म्हणजेच मुळात काव्य. त्यावर ते गायलं जात होत, म्हणून बाबासाहेब पुरंदरांच्या शिवचरित्राबद्दल बोलताना ईश्वरजी व्यास म्हणाले की ते गद्य काव्य आहे. आहे गद्य, पण त्याची भाषा कशी आहे? पोएटिक लँग्वेज आहे, काव्यमय भाषा आहे. शिवाजी महाराजांना लहानपणी जिजाबाई 10व्या 12व्या दिवशी कडेवर घेते आणि सूर्य दाखवायला नेते. आपले तर किती चांगले त्यांनी संस्कार आहेत बघायचे. सूर्यदर्शन, पूर्वी जन्म अंधारा खोलीमध्ये व्हायचा, बाळंदरीची खोली ठरलेली असायची, सुईणी घरी येऊन बालपण करत असत, त्या खोलीला सगळ्या ठिकाणी पांढरं चुना लावलेला असायचा, शुभ चिन्ह, स्वस्तिक, हाताचे पंजे, लक्ष्मीची पावलं, अशी सगळी चिन्ह लावलेली असायची. आणि मग 12-13 दिवसानंतर त्या मुलाला प्रकाशाची सवय व्हावी म्हणून मग थोडस बाहेर येऊन त्याला सकाळचा सूर्य दाखवला जायचा, उदयाचा. बाबासाहेबांनी हेडिंग दिलं, सूर्याने शुभा पाहिला, शुभाने सूर्य पाहिला. आहे गद्य वाक्य आहे, दासबोध तसा बऱ्यापैकी गद्यमय आहे, पण गद्यमय असला तरी त्या गद्यमय भाषेमध्ये समर्थांचे केवढे अनुप्रास आहेत. म्हणून जे बोललं जातं ते बोललं नसतं, ते गायलं जातं. म्हणून तस्या हा साधनाने गायंती आचार्य, आचार्य लोक त्या साधनांचं गायन करतात. त्या गायंतीचं विश्लेषण करताना रजनीशांनी त्यांच्या नारद बक्षी सूत्राला भाष्यात म्हटलेलं आहे, भक्ती बोली नाही जाती, भक्ती गायी जाती आहे. भक्ती कही नाही जाती, भक्ती नाची जाती आहे. भक्तीबद्दल बोलून चालत नाही, ती गायलीच जाते. म्हणून भगवद्गीता काय झालेली आहे? गायली गेलेली आहे ती. मुळात गीता हा शब्द ती गायली गेली म्हणून रूढ झालेला आहे. आणि ती पुन्हा कुठे गायली गेलेली आहे? कुठल्या थिएटरमध्ये ऑर्केस्ट्रा जमलेला असताना नव्हे, युद्ध प्रसंगामध्ये, भीषण प्रसंगी. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाची प्रतिभा जागी झालेली आहे आणि कृष्णाच्या मुखातनं ते श्लोक सगळे बाहेर पडलेले आहेत. अतो वा प्राप्तिसी स्वर्गम, जित्वा वा भोक्षसे महिम, तस्माद् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. असं नाही की काहीतरी कविता मागितली दिवाळी अंकासाठी, कृष्णाने पाठवून दिली गीता की तुमच्या दिवाळी अंकाला आमचा एक लेख असू द्या. केवढा विपरीत प्रसंग आहे, अशा प्रसंगी सुद्धा काव्यस्फूर्त म्हणजे किती परिपूर्ती आहे. आचार्य त्याचं गायन करत असतात, कारण गद्याची भाषा जी आहे ती मुळातच कमजोर आहे, मुळातच शब्द कमजोर आहेत. अनुभूती इतकी अद्वितीय आहे, अनुभूती इतकी उच्च आहे की मुळातच शब्दात प्रकट करत असताना त्याला खूप मर्यादा येतात. पण मग त्यातल्या त्यात काव्यमय भाषेत सांगितलं की त्याचा एक वेगळा प्रभाव पडतो. काव्यमय भाषेमुळे एकदम माणसाच्या हृदयामध्ये त्याचा प्रवेश होतो. माणसाला शब्द कळत नाही, माणसाला संगीत लवकर कळतं. माणसाला शब्द कळत नाही, माणसाला धून लगेच कळते. म्हण ते लहान मुलाला झोपवताना त्या रिदम मध्ये ते झोपी जात. लहानपणापासून मुलाला संगीताची किती आवड असते बघा. संगीत म्हटलं की लहान मुलं एकदम असे टवकरून बघायला लागतात. आणि मग ते आजीबाई गाणं म्हणत म्हणत अंगाई गीत म्हणत म्हणत जेव्हा त्या मुलाला झोपवते तर त्या रिदम मध्ये ते पोरग सुद्धा झोपून जात. संगीताची भाषाच वेगळी भाषा आहे. म्हणून आचार्य लोक या सगळ्याच गायन करतात. गायनाचा आणखी एक अर्थ असा आहे की गाणं मनुष्य कायम आनंदातच करतो. नाच मनुष्य आनंदातच करतो. फक्त हिंदी चित्रपटातला नायक दुःखी असताना गाऊ शकतो. एक्सेप्शन आहे, तो काही करू शकतो. तो पोहताना गाणं म्हणू शकतो, त्याला दम लागत नाही. पोहताना गाण्याची चाल बरोबर त्याची व्यवस्थित असते. दुःखातही तो गाणं म्हणू शकतो. साधारणतः मनुष्य गातो केव्हा, पक्षी गातो केव्हा? पक्षी सुद्धा गातात आणि त्या पक्ष्यांचं गायन सुद्धा आपल्याला गोड वाटत. आपण ऐकत राहतो, शब्द समजत येत आपल्याला, त्याचा अर्थ समजत नाही. पण संगीत ही गोष्ट जशी आहे, जसा पौर्णिमेचा चंद्र हा मनाला एकदम आकर्षितच करून घेतो, तो आल्हाददायकच असतो, तसं गायन आहे. आणि भक्तीबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा ते आपोआप गायलं जातं. कारण गाण्याची भाषा ही अत्यंत गोड भाषा असते आणि गाण्याची भाषा ही अत्यंत प्रेमाची भाषा असते. म्हणून आमच्या इथं मंदिरामध्ये पूर्वी नृत्यांगना असत. अजूनही दक्षिणेत तुम्ही गेलात तर नृत्य सेवा हा एक सेवेचा प्रकार आहे. तिथे देवासमोर नृत्य केलं जातं. मंदिरामध्ये सकाळी देवाला उठवण्याचा विधी आहे, काकड आरती, भूपाळी, दुपारची आरती, संध्याकाळची आरती, रात्री देवाला झोपवताना शेजारती. म्हणजे आमची संस्कृती ती पोएटिक आहे बघा, की प्रत्येक गोष्ट काव्यमय आहे आणि त्याच्यात गायन कंटाळ येत नाही. अनेक सांप्रदायिक लोक मला असे समर्थ संप्रदायातले माहिती आहेत की त्या आजी आपल्या नातवाला झोपवताना सज्जनगडची शेजारती सुरू करतात. बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी आरती घेऊन घरी आल्या त्या नारी चौघी म्हणती श्याम सुंदर चला मंदिरा नवत्या इच्छती सेवा श्याम सुंदरा. अशा पद्धतीने झोपतात. मग ते मुलं आपोआप झोपी जातात. त्या मुलाला झोप लागली ना की तो आजी म्हणतो आजी बाळा मुग्धा माझ्या ओळखते गेला तर झोपायचंय. त्याला ती घेते आणि ते बाळामुग्धा म्हणते आणि ते पोरग आपोआप झोपी जात. म्हणजे मुलांना सुद्धा झोपवताना संगीताचा आधार. तीच भावना मी पाहिली की परमेश्वराला सुद्धा मग स्वरामध्ये उठवा, त्याला स्वरामध्ये झोपवा. मग त्यामुळे भक्तीमध्ये एक प्रकारची रसप्रधानता येते, त्यातली वृक्षता निघून जाते. आपण पाहिलं की कोरडेपणा हा एक धोका आहे भक्तीतला. आणि खूप ज्ञानाचं ओझ माणसाच्या डोक्यावर आलं की मनुष्य कोरडा व्हायला लागतो. रसप्रधान असलं पाहिजे. शंकराचार्यांमध्ये त्या दोन्हींचा समन्वय सापडतो. ज्या व्यक्तिमत्वामध्ये कर्म भक्ती ज्ञान आणि ध्यान यांचा समन्वय असतो ती व्यक्ती या जगाचं सर्वात जास्त कल्याण करू शकते. पोहोचलेले सगळेच असतात. जे पोहोचलेले असतात त्यांचं काम झालेलं असतं. आपला विषय कशासंबंधी चाललाय, इतरांचा उद्धार होण्यासाठी ते काय करतात. मग त्या दृष्टीनं स्वामी विवेकानंद, शंकराचार्य, ज्ञानेश्वर यांच्या जीवनामध्ये या चारही युगांचा समन्वय पाहायला मिळतो. आणि ज्यांच्या जीवनामध्ये अशा चारही युगांचा समन्वय पाहायला मिळतो तो मनुष्य समाजाचं जास्तीत जास्त कल्याण करू शकतो. तो समाजाचं जास्तीत जास्त हित करू शकतो. म्हणून भक्तीच्या द्वारे त्याचं आचार्य गायन करतात. मग कोणकोणती साधनं आहे, पहिलं साधन सांगितलं तत्तु विषय त्यागात संगत त्यागात च. विषय त्याग आणि संगत त्याग असे दोन शब्द वापरलेले आहेत. विषय त्यागामध्ये इंद्रियांनी विषयाचं सेवन करणं याचा त्याग अपेक्षित आहे. आणि संगत त्यागामध्ये मनाने विषय चिंतन करणं याचा त्याग अपेक्षित आहे. आधी चिंतनाच्या स्वरूपामध्ये विषय मनात प्रवेश करतात. मन सूक्ष्म आहे, इंद्रिय स्थूल आहे. सूक्ष्म मनामध्ये विषयाने एकदा प्रवेश केला मनाने त्यांना प्रवेश करू दिला की ते विषय चिंतन त्या विषय चिंतनाची संबंधित जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांना धक्के द्यायला सुरुवात करत, त्या इंद्रियांना उत्तेजित करायला सुरुवात करत. मला जर हॉटेलमध्ये डिश खायची इच्छा निर्माण झाली किंवा ती इच्छा पोटाला भूक लागली याची जाणीव निर्माण करून देते की अरे भूक लागली अजून तू काहीच खाल्लं नाही, म्हणजे इंद्रियांना विषय चिंतन रेटा देत. पहिल्यांदा विषय चिंतन घडतं आणि मग विषय सेवन घडतं. मग नारदांनी दोन्ही प्रकारचे त्याग सांगितलेले आहेत. विषय त्यागात याचा अर्थ इंद्रियागटनं विषयांच्या सेवनाचा त्याग, आणि संगत त्यागात याचा अर्थ मनाने विषयाच्या चिंतनाचा त्याग. संग हा शब्द सज धातूपासून तयार झालेला आहे. सज म्हणजे चिकटणे. विषय मनाला चिकटतात, इंद्रियांना सवय लागते, पण इंद्रिय जड आहेत. जर मन कंट्रोलमध्ये असेल तर इंद्रिय काही करू शकत नाहीत. मन बॉस आहे, इंद्रिय नोकर आहेत. बॉस नोकरांना सांगू शकतो की ही गोष्ट आपल्याला करायची नाही, पण नोकरांना ते ऐकलं पाहिजे. आता नोकरच बॉस झालेत हा भाग निराळा. नोकर शिरोधार झालेत, मजूर झाले आहेत, ते बॉसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. तसं सगळे याच कारण असं की मन एकच आहे आणि इंद्रिय 10 आहेत. इंद्रिय लगेच युनियन फॉर्म करतात आणि युनियन फॉर्म झाले की मन गोंधळत. सगळी इंद्रिय मागणी करायला लागतात. सगळ्या इंद्रियांची मागणी झाली की मन जर ढिला असेल तर मन लगेच तिथे शरणागत होत. म्हणून मग मनामध्ये विषयाचं चिंतन नको, इंद्रियांनी विषयांचं सेवन नको, त्याला विषय त्यागात आणि संगत त्यागात म्हटलेलं आहे. विषय त्याग सुद्धा दोन प्रकारचं सांगितलेलं आहे. एक परिस्थितीतला बदल आणि दुसरा मनस्थितीतला बदल. परिस्थितीतला बदल हा एक प्रकारचा पलायनवाद आहे आणि मनस्थितीतला बदल यामध्ये परफेक्शन आहे. ती गोष्ट सांगतात की राजाचा मुलगा आजारी पडला, सगळ्या पॅथी झाल्या, सगळे वैद्य झाले, सगळे डॉक्टर झाले, पण तो काही बरा होईना. जितका राजा तेवढे दुखणी तशीच असतात. राजाचं दुखणं, राष्ट्रीय पुढाऱ्यांचं दुखणं अनाकलनीय असतं. ते कोणाला बरं करणं येणं शक्य नाही आहे. पण एका वैद्याने सगळं तपासणी केली आणि त्याने सांगितलं की तुमच्या मुलाला हिरवा रंग सोडला तो बाकी सगळ्या रंगांची अलर्जी आहे. याने इतर कुठलाही रंग पाहिला की त्याचाही दुखणं वाढतंय आणि त्याला मातीची अलर्जी आहे. पायाला माती लागली की त्याचं दुखणं वाढतं. आता राजाने लगेच बैठक घेतली काय करता येईल. आता राजाचे अनेक भक्त होते. राजा म्हणजेच भारत समजणारे. राजाचे अनेक अनन्य भक्त होते. कोणी सांगितलं की आपण सगळ्या राज्यामध्ये कार्पेट अंतरून टाकू म्हणजे मातीचा प्रश्न येणार नाही. एका सांगितलं सगळ्या लोकांना आपण हिरवे कपडे घालायला सांगू, कंपल्सरी सगळ्या गोष्टी हिरव्या करून टाकू, जागोजागी आपण वनस्पती लावू, सगळं ग्रीनरी हरित पुणे सुंदर पुणे तसं आपण सगळं हिरवं करून टाकू. अनेक उपाय झाले. राजांडाव त्याला आकाशाचा फार वेळ आहे, सारखा आकाशाकडे पाहत असतो. ते हिरव कसं करणार म्हटले, आकाश निळच असणार. प्रधान अतिशय हुशार होता. तो म्हटला हे दोन्ही प्रश्न मी सोडवतो, मला 200 रुपये फक्त द्या. राजाने विचारलं कसं काय, म्हणले आपण त्याला 100 रुपयाचा हिरवा गॉगल आणून देऊ. तो त्याने घातला की त्याला सगळं हिरव दिसेल. आणि 100 रुपयाच्या पायामध्ये त्याला गम बूट्स आणून देऊ की ज्या बुटामध्ये माती अजिबात शिरणार नाही. परिस्थितीत बदल करायचा का मनस्थितीत बदल करायचा? पलायनवादामध्ये मनुष्य काय म्हणतो, इथं मला दुबईमध्ये माझं मन लागत नाही, मी चाललो इंडियामध्ये. इंडियात माझं मन लागत नाही, मी चाललो अमेरिकेमध्ये. घरात माझं मन लागत नाही, मी चाललो हरिद्वारला, ऋषिकेशला. तुम्ही जिथं आहात तिथं तुमचं मन लागलं पाहिजे. त्याला मनस्थितीतला बदल म्हणतात. म्हणजे खरा विषय त्या कुठला आहे, परिस्थितीपासून पळून जायचं आणि वेगळं आपण काहीतरी सुरू करायचं, त्याला परिपूर्णता नाही म्हणता येणार. ठीक आहे, मग इतकं जर सहनच होत नसेल तर जा बाबा. सलत्यागम सुखी भवेत एवढं फार तर म्हणता येईल. पण परफेक्शन कशामध्ये आहे? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गोरा कुंभार, सेनानावी, एकनाथ महाराज, समर्थ रामदार या सगळ्या लोकांनी काय केलं? ते ज्या वर्क फील्डवरती होते त्या वर्क फील्डवरती राहून त्यांनी काम केलं. त्याच्यामुळे तरी पळून गेले नाहीत, हिमालयाच्या गुहेत जाऊन राहिले नाहीत. संसार करत असताना बायकोचे बोलणे खाऊन, बायको रागवतोय आहे, नवरा बायको रागवतो आहे, या सगळ्या परिस्थितीत राहून त्याने आपली मनशांती कायम टिकून ठेवलेली आहे. तुकाराम महाराजांची बायको डोक पाठीत ऊस मारते, त्या ऊसाचे दोन तुकडे करायचे असतात, तर ती रागाने पाठीत मारल्यावर दोन तुकडे होतात. तुकाराम महाराज म्हणतात फार छान झालं, झाले दोन तुकडे, एक गेला दे, एक गेला दे म्हटल्या. ही जी अवस्था आहे याच्या क्षणकी परफेक्शन काय असू शकतं? या माणसाला हिमालयात जाण्याची गरजच नाही आहे. हा मनुष्यच हिमालय, हा मनुष्य चालती बुलती गुफा आहे. मग विषय त्यागामध्ये परिस्थितीतला बदल हा एक त्याग, मनस्थितीतला बदल हा एक त्याग. शिवाय विषय त्यागाचे समर्थाने दोन प्रकार सांगितलेले आहेत. गृहस्थाश्रमी मनुष्य जेव्हा विषय त्याग करतो तेव्हा गृहस्थाश्रमी माणसाला बाह्य त्याग फार करता येत नाही, त्याने अंतत्याग करावा. जसं रामचंद्रांना वशिष्ठ म्हणून सांगितलं, अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव, आतून तू त्याग कर आणि बाहेरून भोगाचं नाटक कर. सांसारिक माणसाला एकदम सगळं टाकून देऊन पळून जाता येत नाही. जर अनेक सांसारिक माणसं असं अर्धवट संसार सोडून निघून गेली तर समाजामध्ये एक वेगळी समस्या निर्माण होईल. त्याने गृहस्थाश्रमच केला पाहिजे, त्याने संसारात राहूनच हे सगळं केलं पाहिजे. मग त्याला त्याग सांगितलाय तो अंतस्त्याग सांगितलाय, त्याने बाह्य त्याग तो फार करू शकणार नाही. मग त्याला बाहेरनं चार लोकांसारखं रुबाबात राहावं लागेल, व्यवस्थित राहावं लागेल, घरदार व्यवस्थित ठेवायला लागेल, आपलं सगळं स्टँडर्ड मेंटेन करायला लागेल. त्याचं त्याला आकर्षण आहे म्हणून नव्हे, त्याला समाजात राहायचं आहे, त्याने समाजामध्ये आपलं स्टँडर्ड मेंटेन करावं. फक्त मनाने अलिप्त राहावं, फक्त यामध्ये आत्मवंचना येऊ नये, दांभिकता येऊ नये, हे ज्याचं तरी तपासून बघायचंय. हे सगळं दाखवण्यासाठी नाही आहे, हे असण्यासाठी आहे. आपण तशी दिसावे असं नव्हे, आपण तसे असावे हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ज्याच्या मन आपल्याला साक्ष देत असत, मी नेमका कुठे आहे आणि मी नेमका कसा आहे ते मला बरोबर माहिती असतं. साधारणतः साधकाला आत्मपरीक्षणामुळे ही एक दृष्टी प्राप्त झालेली असते. संन्याशाने मात्र अंतस्त्याग आणि बहिस्त्याग दोन्ही पाळायचे असतात. संन्याशाने बाहेरने फार विलासी राहून चालणार नाही, माझ्या नशिबात राजयोग आहे असं संन्याशाने म्हणून चालणार नाही. त्याने साधत राहिलं पाहिजे. करतल भिक्षा तरुतल वार, आता भिक्षान झाडाखाली राहणं आता इतकं तेवढं शक्य होणार नाही, पण किमान गरजा हे संन्याशाचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. संसारिक पाठ तर त्याला अजिबात असता कामा नये. म्हणून समर्थन निर्माण करताना कांता संग नसे, प्रपंचही नसे, आशा दुराशा नसे, ज्याला उत्तम रामदास म्हणून त्रैलोक्य वंदित असे, ऐसा सद्गुरु हा अनंत कविता बद्धास्त तारित असे, असा आनंद कवीने वर्णन केलेलं आहे. कुठला संगत नाहीये, प्रपंच नाही, आशा नाही, दुराशा नाही. आशाच नाही तर दुराशात ह्याचा प्रश्नच येत नाही. पूर्ण निर्विचार स्थिती आहे, पूर्ण शांत तृप्त तृप्तो भवती अशी अवस्था आहे. मग ही जी अवस्था आहे ही अवस्था संन्याशाची असली पाहिजे. त्याचं बहिरंग आणि अंतरंग हे दोन्ही भगवान असलं पाहिजे. आणि गृहस्थाश्रमी माणसाचं बहिरंग जरी भगवान असलं तरी त्याने अंतरंग भगवं ठेवावं, आणि बहिरंगात बाहेर जसा रंग असेल तशा रंगामध्ये मिसळून जाव. बाह्य साधकाचे परी परिस्वरूपाकार अंतरी, असं गृहस्थाश्रमी माणसाने राहावं. आणि संन्यासाने मात्र लोकांच्या समोर आदर्श प्रस्थापित करण्यासाठी तसं राहावं लागतं. त्याचं संन्याशीत जर म्हणायला लागलं की मला कुठलं बंधन नाहीये, मी काही करू शकतो, तर मग इतर लोकांना तो एक वाईट आदर्श डोळा समोर होईल. समाजाला भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही, समाजाला दिशाहीन व्हायला वेळ लागत नाही. म्हणून विषय त्याग हा सांगितलेला आहे. विषय त्यागाबद्दल समर्थाने म्हटलेला आहे सन्मार्ग तो जीवी धरणे असन मार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा प्रपंची वीट मानिला मने विषय त्याग केला निष्प्रोहात बाह्य त्याग विशेष आहे प्रापंचिक माणसाने सन्मार्गाचा स्वीकार करणं आणि असन्मार्गाचा त्याग करणं हाच त्याचा त्याग आहे त्याच्याकडनं यापेक्षा जास्त त्यागाच्या अपेक्षाने त्याने विहित कर्म करत असताना त्या विहित कर्मामध्ये अनैतिक गोष्टी काही करू नयेत विधीला सोडून निषेधात्मक असं कुठल्याही प्रकारचं कर्म करू नये हे त्याने केलं कि मग तो त्याचा त्यागच आहे आणि संन्यासाने मात्र पूर्ण उपाधीचा त्याग करायचा साधकाची दशा असावी उदास उपाधी नसावी अंतर्बाह्य अशा प्रकारे विषयांचा त्याग सांगितलेला आहे कारण विषयांचा संस्कार आला आणि विषयाचा संबंध आला कि मनुष्य भगवंतापासून दूर जातो दोन्ही एक मनुष्य काहीतरी करू शकेल एक तर विषय चिंतन करू शकेल किंवा भगवत चिंतन करू शकेल कि भगवंताचं चिंतन करायचं असेल तर मनाने विषय चिंतनाचा सुद्धा त्याग केला पाहिजे म्हणून त्याने प्रश्न विचारलाय तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम का भ्रांता सिपडे कामो विषयावरी समर्थांचा सांडुरे राम आनंद घन ज्याचे मने विषय चिंतन तयासी कैसे समाधान लोलंगतासी उलट कर्नाटकात ते म्हणतात विषय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा बोकटे सर्व काही सर्वतले जयासी वाटे क्षीण व्हावा तेने विषय चिंतित जावा विषय न मिळता जीवा तगबग सुटे एकदा विषय चिंतन सुरू झालं कि त्या विषयाची प्राप्ती होईपर्यंत इंद्रिय गप्प बसू देत नाहीत त्यालाच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इंद्रिये कासा विष करती त्या माणसाला इंद्रिय कासा विष करून टाकतात एकदा एखाद्या बद्दल राग मनामध्ये आला कि केव्हा त्याला भेटतो आणि केव्हा त्याला फायर करतो ताड ताड ताड ताड शब्द बोलून मोकळवतो तोपर्यंत त्या माणसाला चैन नाही शांती नाही पण मग विषय चिंतनच नाही केलं तर मनात क्रोधाचं चिंतन जर नाही केलं तर म्हणून या दोन्हींचा त्याग सांगितलेला आहे आणि विषयाच्या आहार एकदा मनुष्य गेला कि त्याला त्या सतत विषय चिंतनाने ते विषय मनामध्ये बुद्धीमध्ये इंद्रियामध्ये ठसून जातात त्याचं नातं निर्माण केलेलं आहे ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता देह सतत विषय सेवन करत गेला कि त्या विषय चिंतनाची स्मृती शिल्लक राहते आणि ती स्मृती चित्तामध्ये ठासून राहते किंवा नाथ म्हणतात बुद्धीशी विषयांचे ध्यान चित्ती विषयांचे चिंतन विषया लागी तळमळी मन विषयाभिमान तेने झाला विषयाबद्दलच अभिमान वाटायला लागतो कि त्यातच पुरुषार्थ आहे मी ते खेळच पाहिजे यंदा निवडणूक लढवलीच पाहिजे कोणी नाही तिकीट दिलं तर मी अपक्ष म्हणून उभा राहील मी शेवटी कोल्हापूरचा राजा आहे मला नक्की मतं मिळतील मी नक्की निवडून येईल मग तो मनुष्य कोणा कशाची पर्वा करत नाही मग त्याला इतका अभिमान निर्माण होतो त्या विषयाच्या पूर्ण तो अधीन होतो म्हणून विषय चिंतनाचा त्याग सांगितलेला आहे कारण विषय हा भक्तीतला सर्वात मोठा अडथळा आहे मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम जय जय
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर प्रस्तुती भक्तिसुधा

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कौशिकानाडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कौशी कानडा. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शाहीर परशुराम यांची गीतरचना. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

Saga saga ni sa ni sa da ni da ni mada mada maga saga.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम समर्थांचे मनोबोध हा आपण पाहतो आहोत. त्यातला हा श्लोक आहे, 21वा श्लोक आहे. मना वासना चूकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी रागवासी. सगळे श्लोक म्हटलं तर सोपे आहेत आणि म्हटले तर अवघड आहेत. प्रत्येक शब्दाचा अर्थ लावता आला पाहिजे आणि एकमेकाचा चरणाशी अर्थ लावता पाहिजे. आता ह्याच्यात त्यांनी शेवटचा चरण आहे, मना सज्जना भेटवी रागवासी. मनाला प्रार्थना केली आहे, कुणाला राघवाला भेटायचं आहे? तर जीवाला राघवाची भेट घडवून द्यायची. मग आड काय येत आहे? आड येत आहे ते मन आड येत आहे. मनाच्या नाना कल्पना, वासना, इच्छा, कामना ह्या सगळ्या गोष्टी आड येत असल्यामुळे वस्तुत जीव हा ब्रह्मरूपच आहे, आत्मरूपच आहे. असं असताना त्याला त्या राघवाची, आत्मारामाची भेट होत नाही आहे. म्हणून इथं त्यांनी मना सज्जना, आपण बघितलं की मनाला सज्जना म्हणून पुन्हा पुन्हा आळवलेलं आहे समर्थाने. मन सज्जन तसं नाही आहे, पण त्याला जर सज्जन करायचं ठरवलं आणि ते जर वळलं तर मात्र ते अतिशय आपल्या साधनेच्या दृष्टीनं, भगवत प्राप्तीच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त ठरतं. म्हणून ते मनाला म्हणतात, मना सज्जना भेटवी राघवासी. राघवाची भेट करून द्यायची आहे. इथं भेट याचा अर्थसुद्धा लक्षात घ्यायचा आहे की दोन व्यक्ती जशा एकमेकांना भेटतात तशी ही भेट नाही आहे. त्या जीवाला असं द्वैतातली भेट अपेक्षित नाही आहे, तर त्या जीवाला त्या आत्म्याशी, आत्मारामाशी एकरूपच होऊन जायचं आहे. म्हणून ते मनाला प्रार्थना करत आहे की मन जर बाजूला झालं, मनाचं जर उन्मन झालं, आमन झालं, आत्यंतिक निर्मळ मनाचा लय जर झाला, असं जर झालं तर राघवाची भेट घडू शकेल. म्हणून मना सज्जना भेटवी राघवासी. मग आता अशी जर भेट करायची असेल तर काय करायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये पहिल्या दोन चरणात त्यांनी सांगितलं आहे, मना वासना चुकवी येर झारा. काही चुकवायला सांगितलं आहे, सोडायला सांगितलं आहे, आणि मगच सज्जनांना सांगितलं, मना सज्जना राघवाची भेट करून देतो असं म्हटलं आहे. तर पहिल्या चरणात त्यांनी काय म्हटलं आहे, मना वासना चुकवी. आता चुकवी हा जो शब्द आहे हा वासनेकडेही घ्यायचा आणि येरझाराकडेही घ्यायचा. वासना चुकव आणि येरझाराही चुकव अशी प्रार्थना देखील पुन्हा मनालाच केली आहे. कारण वासना ह्या त्याचं स्थान मनामध्येच आहे, मनातच वासना असतात. चांगल्या वाईट ज्या काय वासना असतील त्या मनातच असतात आणि त्या वासनांच्यामुळेच या येरझारा म्हणजे जन्माचं येणं आणि जाणं हे दोन्ही अवलंबून असतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम या येरझारा या वासनेवर अवलंबून असतात. म्हणून पहिल्या चरणात ते म्हणतात, मना वासना चुकवी आणि येरझारा चुकवी. आणि म्हणून मागच्या श्लोकामध्ये त्यांनी जे गर्भवासाचं दुःख सांगितलं आहे तो चरण पुन्हा ह्याच्यातही घडला आहे की हा गर्भवास जर चुकवायचा असेल, या येरझारा जर चुकवायचे असतील, तर वासना सगळ्या ज्या आहेत त्या शुद्ध झाल्या पाहिजेत. आत्ताच्या वासना या विषयासंबंधीच्या वासना आहेत, त्या वासना नको आहेत. तर वासुदेवावशीची वासना असेल तर चालेल. म्हणून मना वासना वासुदेवी वसुदेव असं म्हटलं आहे पुढे समर्थाने. तर ती वासना इकडची काढायची आहे आणि तिकडं लावायची आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आता दुसऱ्या चरणात ते काय म्हणतात, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. इथं देखील काय टाकायचं तेच सांगतायत. वर जसं चुकवी म्हटलं तसं इथं सांडी म्हटलं आहे. आता काय सांडायचं हा ही शब्द दोन्हीकडे घ्यायचा. कामना सांडी आणि द्रव्यदारा याच्याविषयी जी इषण आहे, द्रव्येषणा दारेषणा ही देखील टाकायला सांगितलेली आहे. तीन इषण आहेत, त्यातली द्रव्येषणा दारेषणा ही आपल्याला फार व्याप करणारी आहे, लोकेषणा त्या मनाने जरा कमी आहे. पण इथं ते म्हणतात द्रव्यदारा यांची कामना सांडी रे. आता प्रश्न असा इथं येतो, द्रव्याची कामना पूर्ण टाकून चालेल का? नाही चालणार. कारण देह धारणेसाठी, संसार चालवण्यासाठी काही ना काहीतरी द्रव्याची अपेक्षाही असते.
त्याशिवाय चालत नाही. त्यामुळे आवश्यक तेवढं द्रव्यार्जन करायला पाहिजे, त्याचा उपयोग योग्य त्या तऱ्हेनं करायला पाहिजे. परंतु ते द्रव्य साठवताना वेड्यावाकड्या मार्गाने साठवू नये, त्याचबरोबर त्याचा लोभही धरू नये. आपल्याला किती गरज आहे त्याची विचार करून तेवढ्याच द्रव्याची अपेक्षा धरावी, आणि म्हणून ते द्रव्यसुद्धा योग्य मार्गाने मिळवायचं आहे आणि योग्य मार्गाने खर्च करायचं आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, द्रव्यदारा याच्याविषयी जी कामना आहे ती सांडी रे. आणि तिसऱ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे, मना यातना थोर हे गर्भवासी. इथं पुन्हा त्यांनी सांगितलं आहे मागच्या श्लोकाप्रमाणे की पुन्हा पुन्हा गर्भवास येतो, त्या गर्भवासामध्ये त्या जीवाला किती त्रास होतो, किती कष्ट भोगावे लागतात हे लक्षात घेऊन पुन्हा गर्भवास नको, म्हणजे पुन्हा जन्म नको. आणि तो जन्म जर नको म्हणायचा असेल तर जीवाला ह्याच जन्मामध्ये राघवाशी एकरूप होऊन गेला पाहिजे, जीव आपला मूळ स्वरूपामध्ये गेला पाहिजे. तिथं जर तो गेला तरच या यातना चुकणार आहेत. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे मना यातना थोर, खूप यातना आहेत गर्भवासामध्ये. मग आता काय कर, मना सज्जना भेटवी राघवासी. त्यांना सांगायचं आहे जे मुख्य हेच सांगायचं आहे की जीवाला राघवाची भेट करून दे. पण त्यासाठी काय टाकायला पाहिजे ते सांगितलं, आणि भेट घडवून दे अशी प्रार्थना मनाजवळ

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

स्तोत्र ह्या विषयाला स्पर्श केला नाही असं होऊ नये म्हणून आपण करूया, तर व्यासांनी धर्माचा महिमा सांगितलेला आहे. आणि त्यांनी इथे असं म्हटलंय की एक प्रसूयते विप्रा एक एव ही नश्यती, एकस्तरती दुर्गाणी गच्छतेकस्तु दुर्गतिम, असहाय्य पिता माता तथा भ्राता सुतो गुरुः, जाती संबंधी वर्गश्च मित्र वर्गस तथैव च. तेव्हा व्यास असं म्हणतात की अरे हे विप्रांनो, तुम्हाला मी असं सांगतो की एक प्रसूतये प्राणी एकटाच जन्माला येतो, एक एव ही नश्यती तो एकटाच मरण पावतो, एकस्तरती दुर्गाणी. आणि म्हणाले आपल्या जीवनामध्ये येणारी जी सगळी संकटं आहेत त्या सगळ्या संकटांचा सामनाही त्याला एकट्यालाच करावा लागतो, कारण त्याच्यावरचं संकट शेवटी त्यालाच निपटावं लागतं किंवा त्यालाच त्याचं निवारण करावं लागतं. गच्छत तेकस्तु दुर्गतिम, आणि त्याचप्रमाणे म्हणाले कठीण समस्या तो एकटाच पार करतो, तो एकटाच अशा दुर्गम कठीण गोष्टींना तोंड देतो आणि दुर्गतीलाही तो एकटाच जातो. तो जर म्हणाला की मी माझ्या कुटुंबाकरता हे सगळं केलं, मी भ्रष्टाचार कुटुंबाकरता केला, अनितीचं वर्तन कुटुंबाकरता केलं, नियमबाह्य व्यवहार कुटुंबाकरता केला, पण आपल्याला ती जशी आल्याकोळ्याची गोष्ट माहिती आहे तसाच कर्मविपाकाचा सिद्धांत आहे की जो जे करतो ते त्याला भोगावं लागतं. मी कुटुंबाकरता केलं म्हणून कुटुंबाकडे त्याचा दोष येत नाही, भोग मात्र त्याचा त्याला एकट्याला भोगावा लागतो. आणि म्हणून म्हणाले गच्छेत एकस्तु दुर्गतिम, तो एकटाच दुर्गतीला जातो, दुसरे कोणी जात नाहीत. असहाय्य पिता माता तथा भ्राता सुतो गुरु, म्हणाले हे कोणीही सहाय्याला येत नाहीत, माता येत नाही, पिता येत नाही, बंधू येत नाही, गुरु येत नाही, कोणी येत नाही. जाती संबंधी वर्गश्च, आपले ज्ञाती बांधव येत नाहीत, नातेवाईक येत नाहीत, घरचे येत नाहीत, जवळचे येत नाहीत. मित्रवर्गच तथैवच, कितीही मैत्री असली तरी सुद्धा ते काही करू शकत नाही, जे आपल्याला भोगायचं आहे ते भोगावंच लागतं. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय मृतम शरीरम उत्सृज्य काष्ठ लोष्ट समम जना, म्हणाले देह पडला की म्हणाले व्यक्तीचं शरीर जे आहे ते जणू काही काष्ठ आहे, लाकूड आहे किंवा मातीचा ढीग आहे असंच त्याच्याकडे समजून त्याच्याकडे पाहून त्याचा त्याग केला जातो. काय होतं म्हणाले मुहूर्त मीव रोदिता, क्षणभर रडतात, दुःख करतात, शोक करतात, तर तो यांती परांगमुख, त्याला तिथेच सोडून सगळेजण मुख परांगमुख म्हणजे मुख फिरवून किंवा दिशा बदलून परत येतात. तैस्तत् शरीरम उत्सृष्टम धर्म एकोनुगच्छती, अशा म्हणाल्या शरीराबरोबर सगळे जरी निघून गेले तरी त्या शरीराबरोबर किंवा त्या जीवाबरोबर चालणारा फक्त धर्मच आहे, धर्मच त्याच्याबरोबर चालतो आणि तोच एकटा जीवाच्या बरोबर जातो. म्हणून तस्मात धर्म सहाय्यश्च सेवितव्य सतानृभीही, म्हणाले म्हणून मानवा एक लक्षात ठेव की जो सातत्याने आपल्याबरोबर राहतो, जो कधीच आपली साथ सोडत नाही, त्या धर्माचंच अनुसरण करावं किंवा तो धर्मच नेहमी सेवन करावा, त्याला कधीच आपण सोडू नये. आपल्याला पहिल्या दिवशी आपण म्हटलं त्याप्रमाणे की ह्या पुराणांनी अनेक प्रकारची स्तोत्रं दिलेली आहेत आणि ती सगळी स्तोत्रं आपल्याला पुष्कळ बोध करणारी आहेत, पण त्या सगळ्या स्तोत्रांचा काही आपण विचार करू शकत नाही, त्याचं एक प्रतीक रूपाने आपण हे स्तोत्र बघितलेलं आहे. आता यांनी इथे जो विषय मांडला आहे तो विषय असा आहे की आम्हाला जर परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्ही कशा प्रकाराने प्राप्त करून घ्यावं, त्याकरता मुनी आणि रोमहर्षण यांच्यात संवाद सुरू आहे. तेव्हा रोमहर्षणांना मुलींनी असं विचारलं की आम्हाला मुक्ती देणारा योग जो आहे, म्हणाले त्यांनी मोठं काव्यामध्ये वर्णन केलेलं आहे, म्हणाले आपल्या मुखरूपी समुद्रामधून उत्पन्न झालेलं हे वाङ्मयरूपी जे अमृत आहे त्याचं पान करून आम्ही अगदी तृप्त झालेले आहोत. आत्तापर्यंत आम्ही खूप विषय आपल्याकडनं ऐकले म्हणाले, आता आम्हाला आणखीन एक विषय ऐकायचा आहे, तो म्हणजे मुक्तिदायक जो योग आहे त्या योगाचं आपण यथार्थ वर्णन करा. आणि त्यावेळी त्यांनी सांगितल्यावर जे वर्णन करण्याकरता म्हणून ते उद्युक्त झाले आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं रोमहर्षण मुनी किंवा लोमहर्षण, अनेक ठिकाणी रोमहर्षण असा उल्लेख आहे, ते मुनींनी असं सांगितलं की जे व्यासांनी सांगितलं आहे ते आपल्याला सांगतो
त्यामुळे मुळामध्ये पुराणात तिथे व्यास उवाच असंच म्हटलेलं आहे आणि मुनी उवाच, म्हणजे या दोघांच्या मध्ये हे प्रश्नोत्तर स्वरूप आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष केलेला आहे. म्हणजे मुनींनी प्रश्न असे उपस्थित केलेले आहेत की ज्याचं उत्तर त्या ऋषींनी देताना म्हणजे व्यासांनी किंवा रोमहर्षणांच्या नावाने किंवा आणखीन ब्रह्मदेवांच्या नावाने ब्रह्मा जेव्हा बोलतात तेव्हा हे सगळे विषय हे त्यांनी आपल्याला उत्तरादाखल म्हणजे एक ज्ञानाची किंवा तत्वज्ञानाची बैठक सिद्ध करण्याकरता दिलेली आहे. आणि ह्याला शास्त्रामध्ये पूर्वपक्ष उत्तर पक्ष किंवा सिद्धांत पक्ष म्हणतात की त्याच्या विरोधही एक मत उभं करायचं आणि ते मत खोडून काढून जे मत योग्य आहे त्या मताची प्रस्थापना करायची असं साधारण त्याचं स्वरूप आहे. तर इथे हे सगळं पुराणच त्या पद्धतीवर आहे आणि म्हणून सर्व लोकांना नैयायिकांपासून सगळ्यांना आवडणार आहे कारण न्यायाची पद्धती इथे अवलंबलेली आहे पूर्वपक्ष उत्तर पक्षाची. आता इथे व्यासांनी उत्तर दिलंय, ते म्हणतात इंद्रियाणां ततैवेषां सर्वेषां ईश्वरं मनः नियमेच विसर्गेच भूतात्मा मनस्तथा. त्यांनी सांगितलं की हे बघा माणसानी इंद्रिय तपश्चर्या इंद्रिय निग्रह

योगाचे चार प्रकार म्हणायचे तर जे सुविख्यात आहेत. पण इथे जो सांगितलेला आहे योग, तो त्यांनी सांगितला आम्हाला फक्त मोक्ष प्राप्त करून पाहिजे, त्याकरता आम्ही काय करावं. त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की म्हणाले, आम्ही तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगतो की संसार बंधनाचा नाश करण्याकरता जो योग अपेक्षित आहे किंवा जे करावं असं म्हटलेलं आहे, त्याला त्याचं वर्णन असं थोडक्यात करता येईल की मनुष्यानी आपल्या गुरुची भक्तिपूर्वक आराधना करावी आणि त्या पुरुषांनी त्या साधकांनी योगशास्त्राचा इतिहासाचा पुराणांचा वेदांचा अभ्यास करावा, आहार आणि देशकालाचं ज्ञान करून घ्यावं आणि ते सर्व प्राप्त केल्यानंतर आपलं अंतःकरण निर्द्वंद्व बनवावं आणि परिग्रह शून्य, याचा अर्थ आता या हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हा जो वृत्तीतला भाग आहे हा सुटावा आणि मनुष्याच्या ठिकाणी अपरिग्रह म्हणजे संग्रह करण्याची वृत्ती सुटावी आणि द्वंद्व सुटावं. म्हणजे जसं आज थंडी आहे, आई थंडी आहे थंडी, आता कसं जावं, नको आई ग आई सुरू होतं माणसाचं थंडी आली की. उन्हाळा आला की अरे देवा इतकं ऊन आहे, सारखा दाह होतो आहे, नको आता कुठं जाणं नको, घरामध्ये आपले पंखे लावावेत, वाळ्याचे पडदे लावावेत, नाहीतर एअर कंडिशनर लावावा आणि बसावं एअर कंडिशन रूममध्ये. काय असा मनुष्य येणारं कोणतंही द्वंद्व सहन करायला तयार होत नाही. जसं भगवद्गीताकारांनी म्हटलेलं आहे की शीत उष्ण सुख दुःख आणि मान अपमान ही जी तीन द्वंद्व आहेत, ती शरीराच्या पातळीवर शीत उष्ण आहे, सुख दुःख मनाच्या पातळीवर आहे आणि मान अपमान अहंकाराच्या पातळीवर आहे. ही जी तिन्ही द्वंद्व आहेत, या तिन्ही द्वंद्वापासून दूर व्हावं. त्यांनी सांगितलं जितकं दूर होणं शक्य आहे, जितकं त्यापासून बाजूला जाणं शक्य आहे तेवढं बाजूला जावं आणि आपल्या मनाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे संग्रह वृत्तीचा अवलंब न करता म्हणजे पूर्णपणे लोभरहित होऊन आपल्या जीवनामध्ये योगाचा अभ्यास करावा. अन्न काय खावं, त्यांनी सांगितलंय सातू जव, नंतर कंद मुळं फळं आणि दूध याचा अधिकाधिक वापर करावा आणि हा आहार हा योगाकरता अधिक योग्य आहे. आता केव्हा अभ्यास करावा म्हटलंय, हा अभ्यास करण्याची स्थिती आमची येणं फार कठीण आहे. त्यांनी म्हटलं की ज्यावेळी मन व्याकुळ नसतं, ज्यावेळी कानावर शब्द येत नाहीत, जेव्हा तहान आणि भुकेचे कष्ट वाटत नाहीत, जेव्हा हर्ष आणि शोक विकार राहत नाहीत, जेव्हा सर्दी आणि उष्णता यांची बाधा होत नाही, अशा वेळी योगसाधना करावी. अशी यातली सगळी अनुकूल वेळ आम्हाला कधीच लाभत नाही आणि त्यामुळे व्यवहारामध्ये आपण असं म्हटलंय की असाल तेथून पुढती चला, यत्न सोडा ना. जशी परिस्थिती असेल तशी, परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर साधना करू तर जन्मभर परिस्थिती अनुकूल व्हायची नाही. त्यामुळे आहे ह्या परिस्थितीला अनुकूल समजून साधना करणं हेच त्या साधनेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जिथं फार शब्दांचा उच्चार केला जातो, म्हणजे आता आपलं घर इथे आहे आणि या घरावरून जर सारख्या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक आहे आणि सारखे आवाज येतात, तर त्यांचं म्हणणं असं की ध्यानाकरता त्या जागी बसू नये, फार आवाजाच्या ठिकाणी बसू नये. आणि गोशाळा आहे, पवित्र आहे स्थान, पण म्हणाले गोशाळा जर नीट नाही तर अशा तुटक्या फुटक्या गोशाळेत बसू नये. नंतर ज्या ठिकाणी जनावरं निघण्याची भीती आहे अशा स्थानावर बसू नये, स्मशानाच्या बाजूला जाऊन साधना करू नये. असे काही लोक आहेत मला पुण्यातही माहिती आहेत की जे स्मशानात बसून साधना करतात. म्हणाले नदीच्या तटावर बसून साधना करायची असेल तर तितकं सुरक्षित परिसर असेल तरच करावी, नाहीतर करू नये. अग्नीच्या जवळ बसून साधना करू नये. म्हणाले देववृक्षांच्या खाली बसून साधना करू नये, भयदायक स्थानावर बसून साधना करू नये, विहिरीच्या जवळ बसू नये, वाळलेल्या पानावर कधी बसून योगाचा अभ्यास करू नये. म्हणाले या स्थानांच्यावर बसून याची पर्वा न करता जो योग साधना करील त्याला काय त्रास होतात ते सांगितलंय. त्यांनी म्हटलंय त्याला बहिरे पण येऊ शकतं, त्याला मुके पण येऊ शकतं, त्याला आंधळे पण येऊ शकतं, त्याला ज्वराआधी दोष लागू शकतात. आणि म्हणून म्हणाले भोजन नियमित असावं, भोजनानंतर 4-5 तास गेल्यानंतर साधनेला बसावं, इंद्रियांच्यावरती नियंत्रण असावं. काय झोप येते आहे, कंटाळा.

येतोय, विचार भरकटत आहेत आणि बसावं असं होऊ नये. सुंदर आसनावर बसावं, पूर्वाभिमुख बसावं आणि योगसाधना करावी. आसन सुखद असावं, आसन स्थिर असावं अनेक ठिकाणी सांगितलंय. पतंजलीने योगसूत्रात सांगितलंय स्थिरै सुखैर आसनम, म्हणजे स्थिरम सुखम आसनम सांगून त्यांनी सूत्र सांगूनच विषयाचा चर्चा केली आहे. भगवद्गीताकारांनी सुद्धा सांगितलंय की स्थिर आणि सुखदायी आसनं असल्याशिवाय म्हणाले साधनेला बसू नये. आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी आसन अधिक उंच अधिक खाली नसावं, योग साधक निस्पृह असावा, सत्यवादी असावा, पवित्र असावा आणि निद्रा आणि क्रोध याच्यावर त्याचं नियंत्रण असावं. कारण काय आहे, बसल्यानंतर डोक्यात क्षोभ आहे असं होता कामा नाही. आणि म्हणून त्यांनी ती जी वर्णनं केली आहेत ती वर्णनं करताना त्यांनी असं सांगितलं आहे की तो कसा कसा असावा त्याचं वर्णन सांगताना ते म्हणतात की या ठिकाणी एकाग्रम चिंतयेन नित्यम योगोन्नो द्विजते मनाहा, उद्विग्न झालेलं मन असू नये. येनोपयेन शक्येत नियंतम चंचलम मनाहा तत्र युक्तो निषेवेते न चैव विचले तत्तहा. शून्यागाराणी, एकांतामध्ये ज्या भवनामध्ये शांतता आहे अशा ठिकाणी बसावं. च एकाग्र म्हणाले अंतःकरण एकाग्र करावं. निवासार्थम उपक्रमेत, त्या ठिकाणी बसण्याचा उपक्रम म्हणजे साधनेला सुरुवात तिथे करावी. नाती व्रजेत परम वाचा कर्मणा मनसा पिवा, म्हणाले वाणीनी आसक्त होऊ नये, मनानी आसक्त होऊ नये आणि कर्मानी आसक्त होऊ नये. जो वाणीनी आसक्त आहे तो त्या विचारांमध्ये व्यस्त होऊन त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात. जो आपल्या कर्मामध्ये आसक्त होतो, म्हणजे ज्याला खूप बोलायची सवय आहे, ज्याला योगाचा अभ्यास करायचा आहे, ज्याला साधना करायची आहे, त्यांनी अधिक बोलू नये. वाणीचं मौन आहे म्हणजे प्रत्यक्ष तोंडाने बोलणं हे त्यांनी कमी करावं. कर्म फार धावपळ धावपळ करत कामं करू नये. आपण सकाळी उठल्यापासून घड्याळाच्या बरोबर जी कसरत करतो आणि जो आपल्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी हे काम कसं लवकर होईल ते काम कसं लवकर होईल, एका कामाच्या वेळी दोन कामं, एका कामाच्या वेळी चार कामं, मनुष्य जितका व्यस्त राहून अधिक व्यग्र होऊन अधिक चंचल होऊन अधिक कामं करतो तोही साधनेला योग्य नाही. आणि त्यांनी म्हटलंय की मनानी पण आसक्त होऊ नये, मनानी आसक्त होऊ नये. खरं म्हणजे आपल्याकडे मौन हे वाणीचं आहे म्हटलंच नाही आहे, मौन हे मनाचं तप आहे असंच म्हटलंय. कारण वाणीनी नाही बोललो, शरीराने नाही ताडताड फाडफाड केलं, आपला उद्वेग नाही दाखवला. मनुष्य उद्विग्न असला की त्याची सगळी बॉडी लँग्वेज बदललेली असते, त्याच्या शरीराचा सगळा व्यवहार बदललेला असतो, तोंडाचा पट्टा चालू असतो. त्यांनी सांगितलं की एखादा मनुष्य नाही तोंडाने बोलणार, नाही शरीराने आपला उद्वेग प्रकट करणार, पण आतल्या आत धुमसत राहिला तर काय करायचं. आणि म्हणून त्यांनी मौन हे वाणीचं तप सांगितलं नाही आहे, मौन हे मनाचं तप आहे असं म्हटलंय. की अंतःकरणानेच तो शांत झाला पाहिजे, तरच मौन आहे. बाह्य मौनाला अर्थ फारसा नाही. आणि म्हणून त्यांनी उपेक्षको यताहारो लब्धा लब्ध समो भवेत म्हणाले, जो अनेक गोष्टींची उपेक्षा करतो, हे असं का झालं, हे मला पटत नाही, माझं नुकसान झालं नसेल पण माझा त्याच्याशी जो वाद आहे तो तात्विक आहे, माझा संताप आहे तो सात्विक आहे, ते म्हणतात ते योग आणि साधना करणाऱ्यांनी तत्व आणि सत्व याची भाषाच करू नये. त्यांनी जी गोष्ट आपल्याला त्रासदायक आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं. म्हणून त्यांनी उपहासेनं म्हटलंय, त्याचा उपहास करावा, सोडून द्यावं, उदासीन राहावं त्याच्याविषयी. दुसरं त्यांनी म्हटलंय की नियत आहार असावं, आहाराच्या विषयी सुद्धा असंच पाहिजे तसंच पाहिजे, त्याच्याविषयी चव ढव काही ठेवू नये. आणि दुसरं काय मिळालं आणि काय मिळालं नाही या बाबतीमध्ये समान असावं, मन त्या बाबतीत शांत असावं, मन त्या बाबतीत स्थिर असावं असं त्यांनी म्हटलंय. आणि पुढे ते असं म्हणतात की आता पुन्हा मूळ मुद्द्याशी येतात की विद्या तप आणि इंद्रिय निग्रह या सगळ्याचा त्याग केल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. या पुराणांनी सांगितलं इंद्रियाला काय असायचं ते असू द्या, मनाला काय असायचं ते असू द्या, बुद्धीला काय असायचं ते असू द्या, काय करा म्हणाले
इंद्रियाला सांगा आत्म्याच्या बरोबर जा, मनाला सांगा आत्म्याच्या बरोबर जा, आणि बुद्धीला पण सांगा आत्म्याच्या बरोबर जा. म्हणजे तिघेही प्रत्येक क्षणी आत्म्याच्याच बरोबर जायला लागले तर तिघांना रस्ता एकच आहे. न अन्य पंथ हा विद्यते आयनाय, उपनिषदांनी सांगितलंय तसं, की दुसरा मार्ग असूच शकत नाही. आमच्या गायत्री मंत्रांनी सुद्धा म्हटले की धियो यो न प्रचोदयात, की आमची बुद्धी सन्मार्गावर प्रेरित कर. आमची म्हणजे कुणाची? आमची पण, आमच्या शत्रूंची पण. जे मला पाण्यात पाहतात त्याची पण बुद्धी सन्मार्गावरच प्रेरित कर. मग आपण म्हणू त्याच्याकरता कशाला मागायचं? उपनिषद म्हणतात किंवा आमच्या प्रार्थना मंत्र म्हणतात किंवा वेद म्हणतो की तुम्हाला एवढी भय कशाचं? सन्मार्ग हा सगळ्यांकरता एकच आहे. तुमचा शत्रू असला तरी त्या मार्गावर आल्यावर तुमचा शत्रू राहणारच नाही आहे. मग शत्रुत्व धरायचं कशा करता? मना शत्रुते मित्र मानित जावे, शत्रुत्व भावना ठेवूच नका. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की मन, बुद्धी आणि इंद्रिय यांच्यामध्ये भेदभाव आहे, विचार कशाला करता? त्या सगळ्यांना एका आत्म्याशी गुंतवून टाका, त्याच्याशी जोडून टाका. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे शास्त्र आहे हे योगशास्त्र आहे, पण हे योगशास्त्र कशाचं आहे? हे ज्ञान योगशास्त्र आहे. त्यांच्याकडे त्यांनी जर त्याला नाव दिलंय, हे या पुराणाचं वैशिष्ट्य आहे. या पुराणात त्याची चर्चा केली आहे. या पुराणांनी सांगितलं इंद्रियाला काय असायचं ते असू द्या, मनाला काय असायचं ते असू द्या, बुद्धीला काय असायचं ते असू द्या. काय करा म्हणाले? इंद्रियाला सांगा आत्म्याच्या बरोबर जा, मनाला सांगा आत्म्याच्या बरोबर जा, आणि बुद्धीला पण सांगा आत्म्याच्या बरोबर जा. म्हणजे तिघेही प्रत्येक क्षणी आत्म्याच्याच बरोबर जायला लागले तर तिघांना रस्ता एकच आहे. न अन्य पंथ हा विद्यते आयनाय, उपनिषदांनी सांगितलंय तसं, की दुसरा मार्ग असूच शकत नाही. आमच्या गायत्री मंत्रांनी सुद्धा म्हटले की धियो यो न प्रचोदयात, की आमची बुद्धी सन्मार्गावर प्रेरित कर. आमची म्हणजे कुणाची? आमची पण, आमच्या शत्रूंची पण. जे मला पाण्यात पाहतात त्याची पण बुद्धी सन्मार्गावरच प्रेरित कर. मग आपण म्हणू त्याच्याकरता कशाला मागायचं? उपनिषद म्हणतात किंवा आमच्या प्रार्थना मंत्र म्हणतात किंवा वेद म्हणतो की तुम्हाला एवढी भय कशाचं? सन्मार्ग हा सगळ्यांकरता एकच आहे. तुमचा शत्रू असला तरी त्या मार्गावर आल्यावर तुमचा शत्रू राहणारच नाही आहे. मग शत्रुत्व धरायचं कशा करता? मना शत्रुते मित्र मानित जावे, शत्रुत्व भावना ठेवूच नका. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की मन, बुद्धी आणि इंद्रिय यांच्यामध्ये भेदभाव आहे, विचार कशाला करता? त्या सगळ्यांना एका आत्म्याशी गुंतवून टाका, त्याच्याशी जोडून टाका. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे शास्त्र आहे हे योगशास्त्र आहे, पण हे योगशास्त्र कशाचं आहे? हे ज्ञान योगशास्त्र आहे. त्यांच्याकडे त्यांनी जर त्याला नाव दिलंय, हे या पुराणाचं वैशिष्ट्य आहे. या पुराणात त्याची चर्चा केली आहे. म्हणून म्हणाले हे जे ज्ञान योगशास्त्र आहे, हे ज्ञान कशाने येतं? या योगशास्त्राच्या ठिकाणी यश कशाने येतं? तर हे ज्ञान घेतल्याने येतं, आणि हा अशा प्रकारे अभ्यास करण्याकरता नियम जोडल्याने येतं. आणि पुढे ते म्हणतात की शमदम संपन्न जो योगी आहे तो योगी पुरुष काय करू शकतो किंवा त्यांनी काय करावं? तर आपल्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, भय आणि स्वप्न हे त्यांनी पाच दोष मानलेले आहेत, ह्या दोषांपासून दूर जावं. कारण कामना योग्यानी वृत्ती आपल्या अंतःकरणात ठेवावी हा मुळी दोषच आहे. योगश्चित्तवृत्ती निरोध हा, योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. आणि त्याच योगाचं कोणतं सूत्र घेतलं आहे त्यांनी? तिसरं सूत्र घेतलं आहे की तदा द्रष्टुहू स्वरूपे अवस्थानम, की द्रष्टा आपल्या स्वस्थानावरती असतो. केव्हा असतो? जेव्हा इंद्रिय त्या स्थानावर जाऊन बसतं तेव्हा, मन तिथे जाऊन बसतं तेव्हा, बुद्धी तिथे जाऊन बसते तेव्हा. म्हणून ते म्हणतात कामना नको, दुसरा दोष क्रोध नको, तिसरा दोष लोभ नको, चौथा दोष भय नको, आणि पाचवा दोष स्वप्न नको. स्वप्न नको म्हणजे मनुष्य कल्पनारंजनात राहतो. स्वप्न याचा अर्थ काय आहे? की वास्तवता सोडली आम्ही आणि आम्ही प्रातिभासिक सत्तेमध्ये गेलो. तत्वज्ञान शंकराचार्यांनी ते फार चांगलं उलगडून सांगितलंय. ते म्हणतात पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता अशा तीन सत्ता माणसाला व्यवहारात स्वीकाराव्या लागतात. अद्वैताची भाषा बोलली तरी व्यवहारामधलं जे अद्वैत आहे
ते अद्वैत इतकं सबगोलंकार अद्वैत नाही आहे. आणि म्हणून त्याकरता भगवद्गीताकारांनी सुद्धा सांगितलं की पंडित आहे, पशु आहे आणि पक्षी आहे किंवा असे वेगवेगळे विद्वान आहेत, या सगळ्यांच्या ठिकाणी अद्वैतामध्ये हे सगळे एकाच पातळीवर आहेत, त्यांच्या अंतरात्म्यामध्ये एकच परमात्मा निवास करतो. मग पंडिताला गवत खायला दिलं तर कुठे बिघडलं? कारण त्याला अन्नच दिलं पाहिजे असं कोणी सांगितलं? अद्वैत आहे, कुणालाही काही द्यावं म्हणाले असं होत नाही. भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करहचित, अद्वैतम त्रिषु लोकेषु, नाद्वैतम गुरुणासह.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींना ढोंगबाजी करणाऱ्या लोकांचा मनस्वी राग यायचा, कारण अध्यात्माच्या नावाखाली हे लोक समष्टीची फसवणूक करायचे। गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून, कपाळावर चंदनी टिळा लावून, खडावांचा आवाज करत, एक बुवा अभंग म्हणत अक्कलकोटभर भिक्षा मागत हिंडत राहायचा। प्रत्यक्ष भगवंत स्वामी समर्थांच्या रूपात अवतीर्ण झालेला असताना हा ढोंगी माणूस गावभर साधुपुरुषाचं सोंग घेऊन हिंडत होता हे काही स्वामी भक्तांच्या लक्षात आलं होतं। त्यांनी स्वामींच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा स्वामी म्हणाले, त्याचं सोंग उद्या सकाळी उघड करू। स्वामींची स्वारी त्यांचे भक्त श्री गणपतराव जोशी यांच्या अंगणातच पहाटेस आली आणि स्वामी अंगणात आसन मांडी घालून बसले। गणपतराव जोशी स्वामींना आग्रह करून घरात बोलवत होते तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्ही सुद्धा इथेच बसा। स्वामींच्या भोवती त्यांची भक्तमंडळी उभीच होती। इतक्यात तो ढोंगी बुवा भजनं म्हणत पायातल्या खडावा वाजवत गणपतराव जोशांच्या अंगणात आला। स्वामींनी त्या ढोंगी बुवाकडे भेदक नजरेने पाहिलं, मात्र त्याची भीतीने एकदम गाळण उडाली। स्वामी एकदम हसायला लागले, कुणालाच काही कळेना। स्वामी म्हणाले, बुवांच्या घरी जा म्हणजे कळेल। काही स्वामी भक्त मंडळी बुवांच्या घरी धावतच गेली तेव्हा त्यांना एक रूपसुंदर बाई बुवांच्या घरात दिसली। तिच्या एकंदर पेहरावावरून ती बुवांची पत्नी नाही हे लगेच लक्षात आलं। लोकांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात खरा प्रकार आला। बुवांनी आपल्या ह्या साधू वेशाच्या बळावर दुसऱ्या एका पुरुषाच्या लग्नाच्या बायकोला फूस लावून आपल्या नादी लावलं होतं। दिवसा हरिनाम आणि रात्री वासनेच्या अजगर मिठीत राहणारा हा ढोंगी बुवा आहे हे लोकांच्या लक्षात आलं। स्वामींनी काहीही विशेष न बोलता बुवांच्या ढोंगी अस्तित्वाचा बुरखा फाडला होता। साधू बुवाची लाज गेली होती। संपूर्ण अक्कलकोटभर ही बातमी झाली। ह्याचा परिणाम असा झाला की तो ढोंगी बाबा आपल्या त्या फटाकड्या स्त्रीला घेऊन अक्कलकोटातून पळून गेला, कारण त्याची पापी वृत्ती स्वामींमुळे उघड झाली होती। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपलं मन आणि एकूण अस्तित्व भगवंत नामातच गुंतलेलं हवं। मनात दुसरा कुठलाही विचार कधीच डोकावता कामा नये। एका नामस्मरणामुळे भगवंत आपल्या अगदी निकट येतो हा प्रत्येक नामधारकाचा अनुभव आहे। नामात अपूर्व प्रेम असल्याशिवाय भगवंत प्रकटच होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। श्री गोंदवलेकर महाराज ह्या संदर्भात म्हणतात, नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रकटेल पुरुष।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.